सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 9 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 30 मे 2026. यावेळी सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासचं कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 1

5 अंशानं अधिक नोंदलं गेलं तर किमान तापमान 28.2 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 0.6 अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदलं गेलं. येत्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तसंच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 44 आणि 27 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. आता ऐकूया रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 आपल्या नियोजित वेळेवर, 12511 राप्तीसागर एक्सप्रेस 3:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1:50 उशिरा, 03252 बेंगलुरू दानापूर रात्री 12:45 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 29:35 उशिरा, 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट

अर्चना कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत दशरथ पुजारी यांच्या आवाजात संत सायरोबा सोयरोबा यांची ही भक्तिरचना।

मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची रचना आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना. यानंतर ऐकवित आहोत संत नामदेवांची रचना किशोरी अमोणकर यांच्या स्वरात.

आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची रचना आताच आपण ऐकली. अर्चना या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत देशभक्ती रचना समूह स्वरात.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आताच आपण ही देशभक्ती रचना ऐकलीत आणि या देशभक्ती रचनेबरोबरच आजचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 6:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन कार्यक्रमात विचारधारा याविषयी डॉ लता लांजेवार यांचे विचार.

विचारधारा. शिस्तबद्ध जीवनासाठी स्वीकारलेली तत्वप्रणाली म्हणजे विचारधारा. थोडक्यात, काही तात्विक विचारांचं आचरण विचारधारेच्या माध्यमातून केलं जातं. व्यक्ती म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व साकारण्याचं कार्य यामुळे होत असतं. प्रत्येक कुटुंबातून संस्कृतीतील मूल्यांची शिकवण मोठ्यांकडून दिली जाते. घराचं घरपण टिकवण्यासाठी शिस्तीची चौकट मजबूत असणं फार महत्वाचं आहे. आचारांच्या आणि विचारांच्या रुळलेल्या सवयी म्हणजे संस्कृती. ज्या सवयी मानवी जीवन समृद्ध करतात. घरात होणारे सणवार, कुळाचार, काही प्रासंगिक कार्यक्रम, उदाहरणार्थ बारसं, लग्न सोहळा, 61 वगैरे, तसंच आलेल्या गेलेल्यांचं स्वागत, मोठ्यांसमोर वागताना किंवा त्यांच्याशी बोलताना पाळावयाचे नियम, विविध कारणांमुळे होणारे समारंभ, त्यातील एकमेकांचं सहकार्य, आपलेपणा, जबाबदारीनं काम पूर्ण करण्याची सवय, एकमेकांविषयी वाढत जाणारी बांधिलकी आदी जीवनमूल्यांची जाणीव देणाऱ्या विचारधारा म्हणजे ओल्या मातीला आकार देणारे कुंभाराचेच हात आहेत. हे महत्वाचं कार्य कुटुंबातून होतं. भारतातील आध्यात्मिक क्षेत्र संतांच्या विचारधारेने वैभव संपन्न आहे. अनेक भक्ती संप्रदायाच्या जीव, जगत आणि ईश्वर या संबंधी वैविध्यपूर्ण विचारधारा आहेत. अद्वैतवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद या विचारधारा तर ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनशांती कुठेतरी हरवत चाललीय. काट्याबरोबर माणसांची पळापळ सुरू असते. त्यात आजचं युग हे स्पर्धेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सिद्ध करावी लागते. त्यामुळे मनावरचं दडपण सतत वाढत जातं. प्रत्येकाच्याच अपेक्षा पूर्ण होतील असं नाही. अपेक्षाभंगामुळे नैराश्य येतं. शेवटी माणूस हताश होतो. अशा नैराश्यपूर्ण अंधारातही प्रकाश किरणांची पेरणी करणारी संतांची विचारधारा आहे. आत्मिक बळ देणारं संतांचं वाङ्मय म्हणजे मनशांती देणारी संजीवनी आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील विचारधारा भक्तिरसाने ओथंबलेली आहे. त्यातही नाममहिमेचं महत्व आणि सामर्थ्य सर्व संतांनी गायलं आहे. हरिपाठातील अभंगात ज्ञानेश्वर माऊलीने

हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। सतत नामस्मरण केल्यानं हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे। हातून घडणारे दुष्कृत्य किंवा मनातील विकल्पासारख्या विकृती नष्ट करण्याची ताकद नामस्मरणात आहे। संत शिरोमणी तुकाराम महाराजांनीही नाममहिमा अभंगवाणीतून अधोरेखित केला आहे। रामदास स्वामींचा दासबोध म्हणजे माणसातील माणसाला खडबडून जागा करणारा परखड शब्दातून जीवनमूल्य शिकवणारा अमूल्य ग्रंथ आहे। जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे अशी शिकवण ते देतात। सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, बोलणं वर्मी घाव घालणारं नसावं हेही ते नमूद करतात। अहंकार माणसाचा घात करतो म्हणून अहंकाराचं समूळ उच्चाटन करण्याचा उपदेश करणारी संतांची विचारधारा आहे। अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते असे तुकाराम महाराज कळकळीनं सांगतात। याशिवाय कीर्तन भारुडांसारख्या प्रकारातून उत्तम प्रकारचं समाज प्रबोधन करण्याची शक्ती संतांच्या विचारधारेत आहे। छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, विनोबा भावे अशा अनेक समाज सुधारकांच्या विचारधारेतून सामाजिक परिवर्तनाचे महान कार्य केले गेले आहे। स्त्रिया, अनाथ मुले, विधवा, शेतकरी, कष्टकरी आदींच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे अतुलनीय कार्य समाज सुधारकांनी जीवाची पर्वा न करता केले। नराचा नारायण करणारी शक्ती म्हणजे विचारधारा।

चिंतन कार्यक्रमात विचारधारा याविषयी डॉक्टर लता लांजीवार यांचे विचार आताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर म्हणजेच 6:40 आणि 2:02 कृषीवाणी कार्यक्रमात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकाल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉ सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. त्यानंतर 6:50 आणि 2:10 परिसर कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा सादर करते प्रवीण चिपळूणकर. आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हे तिन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात उमेश चापके यांनी गायलेली मराठी नाट्यगीत ऐकू शकाल. 8:40 AIR@90 ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणी नागपूरचे माजी कृषी रेडिओ अधिकारी राम घोडे यांच्याशी सचिन लाडोळे आणि जयसिंग गावंडे यांनी केलेली बातचीत प्रसारित करू. 9:00 एकाल सूचनापत्र. 9:05 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजली कार्यक्रमात गीत ऐकाल अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पावले. गीत सदानंद डबीर यांचं, संगीत आरोही आगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीरंग भावे, सादर करते राजेश शेजवळे. निर्मिती मुंबई केंद्राची. 9:45 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजीव रानडे यांचं बासरीवादन ऐकू शकाल राग हिंडोल आणि राग बैरागी, तबला संगत संदेश पोपटकर यांची. 10:15 वृंदगान पाठ कार्यक्रमात आसामी भाषा पाठ ऐकाल ऐ माटीरे, गीत सतीश दास यांचं. 10:35 दृष्टिक्षेप कार्यक्रम. 11:00 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू या सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम निवेदन गोपाळ ठाकूर आणि अनिता

0: देव यांचं निर्मिती सहाय्यक गोपाल ठाकूर, सादर करते योगीराज बच्चे. 1:05 गीत बहार कार्यक्रम. 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि रात्री 8:30 भावधारा कार्यक्रम आहे काल. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 आणि 5:02 नादब्रह्म कार्यक्रम. 5:15 पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी. 5:30 ऐकाल युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:15 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात वांगी टमाटर लागवड तंत्रज्ञान याविषयी विकास तांबे यांची मुलाखत, तसंच प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे अंतर्गत तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथील प्रगत शेतकरी रावसाहेब बालुदेवराव कराळे यांची मुलाखत प्रसारित करू. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यात स्मिता मुकाशी यांचं ख्याल गायन ऐकाल. तर श्रोते हो, अशी होती रुपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6:40 होत आहेत.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आता शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा.
7: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण पिकांकरता असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्व याविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की PDKV द्रवरूप मायक्रोग्रेड 2 याचा वापर आपल्याला भाजीपाला, तृणधान्य, गळीत धान्य आणि फळझाड पिकांसाठी कशा पद्धतीनं करता येईल. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, पिकावर फवारणीसाठी 2 वेळा म्हणजेच पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिलीलिटर आणि पीक फुलवत असताना 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला याची फवारणी पिकावर करायची असते. फळझाड पिकावरील ताण संपल्यानंतर फुलं येण्यापूर्वी आणि फळदाण्याच्या वेळी आपल्याला फवारणी करायची असते. शासकीय मान्यताप्राप्त ग्रेड 2 ज्यामध्ये लोहाचं 2.5%, जस्ताचं 3%, बोरॉनचं 0.5%, मंगल 1%, तांबे 1% आणि मॉलिब्डेनम 0.1% या प्रमाणात हे उपलब्ध असतं. PDKV द्रवरूप मायक्रो ग्रेड 10 हे कडधान्य पिकाकरता आपल्याला वापरायचं असतं. पिकावर फवारणीसाठी 2 वेळा पहिली शाखीय वाढीच्या काळात साधारणपणे 50 मिलीलिटर आणि दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच फुलोरा अवस्थेत 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला पिकावर फवारणी करायची असते. PDKV द्रवरूप मायक्रोग्रेड 11 हे आपल्याला कपाशी पिकासाठी वापरता येतं. या पिकावर फवारणीच्या 2 वेळा आहेत. पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत

0: 50 मिलीलिटर आणि दुसरी फुलोरा अवस्थेत असताना 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला फवारणी करायची असते. आता ही फवारणी करत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. सूक्ष्म अन्नद्रव्याची बॉटल जी आहे ती सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून आपण दूर ठेवावी. स्फुरद आणि कॅल्शियम युक्त रासायनिक खतं, कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं आपण कधीही मिसळू नये. फवारणी ही सकाळच्या वेळी 11 वाजेपर्यंत किंवा मग दुपारी 4 नंतर करावी. उन्हामध्ये किंवा मग शिफारशीपेक्षा जास्त तीव्रतेची फवारणी जर केली तर पानं करपण्याची लक्षणं ही दिसून येऊ शकतात. तेव्हा सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करण्यात येतं की सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीतून आपण वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकता. यासाठी आपण विभाग प्रमुख मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संपर्क करू शकता.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आजचा विषय होता सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, याविषयीचा भाग दुसरा, आणि निवेदक होते सचिन लाडोळे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सकाळचे 6:45 होत आहेत. काहीच क्षणात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर म्हणजे 6:50 परिसर कार्यक्रम आणि 6:55 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला

0: आश्वासन देण्याचं काम करतं. त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं. त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक

0: क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सरफंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, हो सकाळचे 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ता. केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह नूतनस्य क्वाड्रिपार्टाइड सिक्योरिटी ग्रिड इत्यस्य प्रवर्तनेन सीमा प्रबंधने प्रमुखस्य परिवर्तनस्य घोषणाम् अकरोत्. सः अवदत् यत् अस्माकं सीमायाः रक्षणम्, अवैधप्रवासस्य निर्मूलनं च राष्ट्रस्य जनसांख्यिक्याः रक्षणाय महत्वपूर्णमस्ति. सः ह्यः गुजरातस्य भुजनगरे भारत पाकिस्तान सीमायां सामरिकदृष्ट्या महत्वपूर्णानां G7 तथा G13 बॉर्डर आउटपोस्ट इत्येतेषाम् उद्घाटनानन्तरं सैनिकान्, जनसमूहं च सम्बोधयन् आसीत्.
3: BSF की सीमा सुरक्षा के कंसेप्ट को पूर्णतया बदलने का निर्णय किया है. एक चतुष्कोणीय कंसेप्ट के साथ एक सुरक्षा ग्रिड हम आने वाले दिनों में बनाएंगे और बॉर्डर सुरक्षा की जगह टेरिटोरियल सुरक्षा का एक नया कंसेप्ट.

0: दूरदर्शन संचजांचे घरी
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
0: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी.
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते.
2: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची.
3: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं.
4: ये आकाशवाणी है.
5: देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
3: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस

0: तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर. फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. सोमवार दिनांक 1 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.
3: राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के अनुसार आकाशवाणी के पास बड़े जनसमूह को सशक्त करने और उन्हें जागृत करने की अद्भुत शक्ति है. आकाशवाणी सभी को विशेष रूप से ग्रामीणों को मदद और प्रेरणा प्रदान करती है. आकाशवाणी महाविपदा और युद्ध के दौरान निर्णायक भूमिका अदा करती है. बहुजनों को शिक्षा और मनोरंजन निष्पक्ष रूप से प्रदान करती आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण कर रही है. आकाशवाणी के सभी श्रोताओं को ढेरों शुभकामनाएं.
4: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
5: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
4: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
5: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
6: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
7: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
8: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
7: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
7: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन
9: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी.

0: 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरूनच ऐकू शकाल. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या, प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना

0: सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
2: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये

0: वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
1: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचं नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बन

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

श्रोते, सकाळचे 7:22 झालीत. आता दिनविशेष, आज 30 मे. श्रोते हो, आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आज गोवा राज्य स्थापना दिवस आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवससुद्धा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथी आहे त्यांचं स्मरण. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 रोजी झालं होतं. आपला भाऊ ऑर्विल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. या सर्वांना विनम्र आदरांजली. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH परवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपण स्टडी केली होती 2019 मध्ये. त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकनट अरेकनट सुपारीला हेल्प करू शकतो. त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वर यंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरला ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असं वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं, वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नोसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक. त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
2: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
2: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. त्या जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय, तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
1: बरोबर.
2: तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
2: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर

0: खूप असं गरम वाटतो खाल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो.
1: अच्छा.
0: पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही.
1: अच्छा.
0: आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो.
1: अच्छा.
0: असं असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही असं. तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा. डॉक्टर मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्चा तंबाखू असते त्याचा 10 ते 15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10 ते 15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे जो 5 ते 7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा. काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना तिथे लोक यायचे, मी त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळीकडे असं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहे तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांनी नाही कॅन्सर, दात साफ होतो. दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर. आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो, तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्सॉर्ब होते.

0: पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम काम आवडते कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅको मध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सीप इन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: उमेश सापके यांच्या आवाजात ययाती आणि देवयानी या नाटकातलं पद आताच आपण ऐकलं.
1: पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: यानंतर संशय कल्लोळ या नाटकातलं पद आता ऐकवित आहोत.

संगीत सौभद्र या नाटकातलं पद आताच आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकवीत आहोत उमेश चापके यांच्याच आवाजात मत्स्यगंधा या नाटकातलं हे पद.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात उमेश चापके यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आत्ताच आपण ऐकलीत. यांना तबल्यावर संगत केली होती राहुल देशमुख यांनी आणि हार्मोनियमवर राजेंद्र झोरापूरकर. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. सुरुवातीला समाचार प्रभात, प्रतीक्षा करा.

0: 2022 champions produced a batting masterclass, reaching 219 for 3 in just 18.4 overs. Skipper Shubman Gill led from the front with a scintillating 104 off 53 balls, while Sai Sudarshan scored 58 runs. Gill was adjudged player of the match. And now for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
1: Thank you, Naresh. Ministry of Home Affairs clears record CAPF deployment for 57-day Amarnath pilgrimage, says the Pioneer. IMD lowers monsoon outlook and puts off date of onset to June, is a top headline in the Hindu. Decades driest monsoon looms. Met cuts estimate to 90% of 50-year average, notes the Indian Express. Under the headline, next energy challenge, cheap power, costly transition. Financial Express writes that though consumers understand the long-term savings for a push to green energy, the challenge is affordability at the point of purchase. Hindustan Times carries a picture of Blue Origin's New Glenn rocket exploding in a massive fireball during a test on a Florida launch pad as the firm was preparing the vehicle for its fourth launch, slated to deploy a batch of satellites for Amazon's Leo. In its editorial, breather for now, for how long? The Times of India writes that as a tentative US-Iran deal awaits Trump's signature, the global economy is hoping for a break. But geopolitics as well as politics in Trump camp and among Iran hardliners means conflict can restart after a few months. And finally, demand for gold turning cold on steep duty hike. Under that headline, the Economic Times says that gold sales have fallen 70% on muted consumer sentiment, already hurt by surge in fuel and food prices. And with that, it's back to you, Naresh.
0: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Center asks oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a five-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch 7 medals, including 4 gold on day 2. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 7 wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 2 नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण

घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चीप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या 3rd आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क

ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:40 आणि 35 सेकंद झालेले आहे. प्रसारित करीत आहोत AIR@90 ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षांनिमित्त आकाशवाणी नागपूरचे माजी कृषी रेडिओ अधिकारी राम घोडे यांच्याशी सचिन लाडोळे आणि जयसिंग गावंडे यांनी केलेली बातचीत.
1: ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आकाशवाणी नागपूरचे माजी कृषी रेडिओ अधिकारी राम घोडे यांना. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ते एन्टोमॉलॉजी या विषयातले गोल्ड मेडलिस्ट असं असताना त्यांनी मात्र आकाशवाणीची नोकरी पत्करली. आजच्या या कार्यक्रमाचं विशेष असं की त्यांच्यासोबत गप्पा मारायला आम्ही आमंत्रित केलंय नागपूरच्या आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक निदेशक जयसिंग गावंडे यांना. तुम्ही म्हणाल की गावंडे सरांना आपण का बोलवलंय, घोडे साहेबांसोबत काम करताना कृषी विभागाशी जुळले असताना बऱ्याचशा बाह्य ध्वनीमुद्रांमध्ये गावंडे साहेबांचा सहभाग हा फार मोठा होता असं आम्हाला कळलं. चला तर आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. घोडे साहेब, आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत आपलं.
2: नमस्कार सचिन.
1: आज तुमच्याकडून बरंचसं जाणून घ्यायचं आहे कारण रेडिओचा गोल्डन काळ तुम्ही अनुभवलाय. ग्रामीण कार्यक्रमाशी

0: तुम्ही जुळलेले राहिलात.
1: तो आम्ही अनुभवलेला काळ हा सुवर्णमध्य काळ म्हणता येईल त्याला.
0: बरोबर.
1: आणि तो काळ वेगळाच होता. तर त्यावेळेस ग्रामीण प्रसारण जे सुरू व्हायचं, तर कृषी आणि गृहविभाग 1964 मध्ये सुरू झाला. मी 1980 मध्ये आकाशवाणीत आलो. पहिलं माझं केंद्र जळगाव आणि तिथनं 81 च्या मे मध्ये मी नागपूरला आलो. इथे आल्यानंतर कृषी विभागाशी माझा संबंध होता. त्यावेळेस स्क्रिप्ट रायटर म्हणून बबन नाखले होते तिथे, सार्वे होते, नंतर पनके हे होते. सुरुवातीला ऑडिशन पास नाही म्हणून ते नावं तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नव्हतं, हे करतं. मी म्हटलं आमच्या मुलाखती चालते आणि पार्टिसिपेट करता येत नाही. नंतर पुन्हा असं झालं की प्रोग्राम देताना नाव फक्त ओबीचे कार्यक्रम करून आणायचे, प्रोग्राम तयार करायचे आणि प्रोड्युसर म्हणून नाव त्या काळामध्ये पेक्सचं जायचं, म्हणजे अधिकाऱ्यात जायचं. तिथे वाद केलं, म्हटलं हे कसं, ही सगळी जबाबदारी आम्ही रेकॉर्डिंग करणार, आम्ही लिहिणार, एडिटिंग डबिंग करणार आणि नाव यांचं कसं. त्यावेळेस पटवर्धन सहाय्यक केंद्र निदेशक होते. तर म्हणे बरोबर आहे तुमचं. तर आम्ही तिथे पद्धत फार्मेंट होममध्ये सुरू केली 81 मध्ये, की जो रेकॉर्डिंग करेल तो त्याचंच नाव जाईल. आणि ते सगळे ऍग्री झालं, त्याच्याप्रमाणे ते व्हायला लागलं. गंमत अशी की पहिलं त्यावेळेस आम्ही खंडूजीचं नाव लहानपणी खूप ऐकलं होतं. खंडूजी म्हणजे दत्तोपंत देव. आणि त्यांची वेशभूषा आहे म्हणजे काही धोतर, अंगावरती सदरा, डोक्यावरती काळी टोपी असं. आणि ते त्यांच्या आवाजामध्ये दोष जो होता तो त्यांना वरदान ठरला होता.
0: बरं.
1: त्यावेळेस फक्त आवाजाचीच गरज होती ना आकाशवाणीला. तर खंडूजी पात्र त्या काळामध्ये आम्ही लहानपणी ऐकलं होतं, खूप प्रसिद्ध होतं. तर एक पांढुर्ण्याला जाताना एक काय झालं की MP चा तो भाग नुकताच 1977 मध्ये जोडला गेला होता आकाशवाणी नागपूरशी, मराठी स्पीकिंग एरिया म्हणून. पांढुर्णा आणि सौसर, छिंदवाडा जिल्ह्याचे दोन भाग. तिथे आजपर्यंत कोणीच गेलं नव्हतं आणि माझं गाव पांढुर्णा असल्यामुळे मी ठरवलं की आता त्याच्याबद्दल नोटिंग लिहिलं. आणि पहिला टूर आम्ही इथला केला. पिपळा नारायणवार म्हणून गाव आहे जामसवळीच्या बाजूला, सौसर तालुक्यामध्ये. निघताना आकाशवाणीची ज्यावेळेस जीप होती आपली, तर ती फार्मेंट होमची जीप होती. तर ती जीप आणि त्यावेळेस ऑर्डर हे सेक्शनमधूनच निघायचे, टूर ऑर्डर असे सेंट्रली निघायचे नाही. जेव्हा आम्ही निघणार होतो तेव्हाच नेमके ते देव येऊन पोहोचले. म्हणून कुठे चालले, माझ्यावर चंद्रशेखर वराड पांडे होते. मी सौसरला या ठिकाणी चालतो, मी येतो म्हणे. अरे मी म्हटलं 2 दिवस राहणार आहे आम्ही, तुम्ही कुठे येत आहे तिथे, कपडे नाही काही नाही काही नाही, मी येतोच म्हणे, मला यायचंच आहे. म्हटलं ठीक आहे. आम्ही जामसवळीला दर्शन घेतलं. हनुमान त्यावेळेस तिथे देऊळ बिऊळ नव्हतं, असं टिनाची टपरी होती आणि जंगल होतं. तिथून आम्ही त्या गावात गेलो पिपळा नारायणवरला. सुंदर गाव होतं. पण त्या गावात जाताना स्वागत असं त्या काळात केलं की ते लेझीम बँड पथक आणि त्या ओवाळणी करणाऱ्या सुहासिनी आणि खंडूजी म्हटल्यानंतर सगळेच दिवाने झाले होते. खंडूजीला खूप लोकांनी ऐकलं होतं तिथे रेकॉर्डिंग. तो काळ होता त्यावेळेचा की आकाशवाणीचा माणूस नुसते कॅरेक्टरनी, त्याच्या नावानी किंवा त्याच्या आवाजानी ओळखल्या जात होता खेड्यापाड्यांमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय झालं की आकाशवाणीत तशा बऱ्याच जयसिंग गावंडे माझ्यासोबत होते, पण हे मला वाटते 88 नंतर आले. पण त्याच्या आधी आम्ही दूरदर्शन केंद्र इथे 83-84 मध्ये आलो आणि 85 मध्ये जवळपास आम्ही चिखलदऱ्याला, आम्हाला कोकटूमध्ये जायचं होतं, फॉरेस्टचे लोक खूप लागले होते. तर मी आणि चंद्रमोहन नंदा, दूरदर्शनचा पेक्स होता त्यावेळेस तो, तर आम्ही दोघं जण म्हणजे त्याची टीम आणि आपली टीम असं मिळून आम्ही चिखलदऱ्यापर्यंत गेलो. तिथून मग त्यांच्या 4-व्हीलर गाड्यांनी आम्ही कोकटूमध्ये गेलो. तिथे जवळपास आम्ही 7 दिवस राहिलो, रात्रंदिवस. तर तिथे माणसांशी काही संबंध नाही, रेडिओचा संपर्क नाही, लाईट नाही, लाईट नव्हतंच ना. आणि ते रात्रीच्या दुर्बिणी असायच्या तिथे अल्ट्राव्हायलेट, त्या दुर्बिणीतून ते निरीक्षण करायचं. तर तिथे आम्ही जवळजवळ 7-8 दिवस राहिलो आणि तिथून आल्यानंतर माझं पहिलं फीचर मी लिहिलं आणि ते पुढे मग त्याला ए ग्रेड मिळाली. खूप लोकांनी हे केलं आणि मला डॉक्टर महावीर सिंगने सांगितलं इसको कॉम्पिटिशन के लिए भेजो. डॉक्टर महावीर सिंग त्यावेळेस स्टेशन डायरेक्टर म्हणून आले होते. तर आम्ही मी बोलतोय जंगल याची रेकॉर्डिंगची गंमत अशी की फीचरचं स्क्रिप्ट होतं 20-22 मिनिटाचं आणि बाकी त्याच्यामध्ये कट्स होते. तर त्या फीचरमध्ये जंगलाचा आवाज हा ॲडव्होकेट प्रियदर्शन माडखोलकर यांचा होता. रवींद्र दुरोदकर ते श्याम म्हणून एक कॅरेक्टर होता आणि लता म्हणून तिथे अनुराधा जोशी होत्या. तर यांचं हे 22 मिनिटाचं रेकॉर्डिंग हे 22 मिनिटात संपू शकले असते. पण मला जे अभिप्रेत होतं, आपल्याला काय पाहिजे त्या फीचरमध्ये, आपल्या कल्पना काय, तर मी त्यांच्याशी आधीच बोललो की तुम्ही कसलेले कलाकार आहे, पण मला ज्या पद्धतीनं पाहिजे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत, त्यामुळे तुमचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत आम्ही थांबतो. इथे 4:30 आम्ही रेकॉर्डिंग सुरू केलं. रिटेक करता करता 9:30 वाजले फायनल रेकॉर्डिंगला. म्हणजे 20-22 मिनिटाचं स्क्रिप्ट, त्याच्याकरता 9:30-10:30 आम्ही ते

फायनल केलं. मग एकानी कंटाळ नाही केलं, सगळ्यांनी म्हणजे एवढ्या मोठ्या कलाकारांनी त्यांनी कोऑपरेट केलं. आणि मग ते दोन लोक तर आपापल्या गाड्यांनी निघून गेले. आपली गाडी ट्रान्समीटरला गेली होती म्हणून अनुराधा जोशींना मी आपल्या मोटरसायकलवर त्यांच्या घरी धरमपेटला सोडलो. परत ऑफिसला आलो आणि डबिंग करत बसलो. त्या मी बोलतोय जंगल, यू सी शर्मा होते त्यावेळेस, जो जो 11:30-12 पर्यंत डबिंग करत बसलो.

0: डबिंग करत बसलो. तर असं ते मी बोलतोय जंगल, तिथून मग सात जो जो फीचर तयार झाले, मी बोलतोय जंगल, वसुंधरेचे वस्त्रालंकार, नंतर हिरवं सोनं, नंतर लतावेली, असे वेगवेगळे असे सात फीचर आम्ही केले होते. त्याचं सगळ्यांची नावं एकदम आठवत नाही. दूरदर्शनची पहिली मला ते वाघावरती मुलाखत घ्यायला लावली आष्टेकरांची, आणि त्याचे मागे व्हिज्युअल्स होते. तर पहिली ती अर्ध्या तासाची मुलाखत मी घेतली होती त्या आष्टेकरांची, ती दूरदर्शनवर कलरमध्ये प्रसारित झाले होते.
1: ओबीच्या बाबतीत तर बऱ्याचशा आठवणी आहेत. मागे जेव्हा आपण ताडोब्याला ते मगर प्रजनन केंद्र सुरू होतं, तेव्हा आम्ही एक तिथे ओबी केली होती, त्याविषयी काही आठवतं का?
0: मगर प्रजनन केंद्राला आपण 2 दिवस थांबलो होतो आणि रात्रीचं मुक्काम होतं. तर त्या मगरांचे वेगवेगळे रात्री आवाज यायचे. मग क्लिक झालं की म्हटलं चालेल, हे वेगवेगळे आवाज येते, हे काय करते? तर मग तिथल्या एका यांनी सांगितलं, हे रात्री यांचं मीटिंग होतं म्हणे, कॉपुलेशन असतं. तर मी म्हटलं हे आवाज वेगवेगळे रेकॉर्ड केले पाहिजे आपण. तर रात्रभर जागलो आम्ही, 3-1 वाजता उठलो. त्याच्याकरता एक लांब बांबू करते मगर चवतोळ्यानं अंगावर उड्या मारायची, कारण त्यांच्या त्या क्रियेमध्ये आपण लक्ष दिलं ते भयंकर अग्रेसिव्ह असतात. तर काय झालं, बांबूला तो गनमाईक बांधला, त्या बांबूवर उड्या मारायच्या, आणि त्या मोठी विहीर होती ज्याच्यामध्ये प्रजनन होत होतं त्यांचं. तर त्यांचे ते वेगवेगळे आवाज, म्हणजे कॉपुलेशनचे आवाज, ते एकमेकांवरती चिडायचे, ते मादी नरावरती कशी चिडायची, नर मादीवरती कसं चिडाय, हे सगळे वेगवेगळे आवाज, त्याचे कट्स तयार केले आम्ही. जो जो पहाटे 3 ते 4:30-5 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग केलं आम्ही, आणि त्याची 15 मिनिटाची एक टेप बनवून ती ऑफिसला ठेवली होती.
1: मग अशी आपण पांढुर्ण्याचा उल्लेख केला, आणि पांढुर्णा सावरगाव यांच्यामध्ये जे गोटमारचा एक उत्सव साजरा केला जातो
2: दरवर्षी होतो,
1: मला जाण्याचा योग नाही आला तेव्हा यांच्यासोबत, परंतु हे जेव्हा पूर्ण रेकॉर्डिंग करून घेऊन आले होते, आणि मग श्रद्धा की अंधश्रद्धा हा कार्यक्रम ते तयार करत असताना मी तांत्रिक सहाय्य दिलं होतं, तर तेव्हा मला तो प्रकार गोटमार हा काय असतो त्यातून कळलं. पण मला वाटतं घोडेसाहेब जास्त प्रकाश टाकतील.
0: पांढुर्ण्याची गोटमार श्रद्धा की अंधश्रद्धा, अर्थात ती अंधश्रद्धा
2: विषयाला घेऊन कार्यक्रम होता.
0: हा, या विषयाला, तर ती अंधश्रद्धाच होती. त्याच्या ते डॉक्युमेंट म्हणजे जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासूनचा इतिहास आम्ही शोधून काढला तिथला, आणि ती किती घातक आहे, कारण दरवर्षी 4 ते 5 लोक मारले जातात तिथे, मरतात म्हणजे अगदी नंतर. आणि 1970 पर्यंत सगळ्यात जास्त जे धनुर्वाताचे पेशंट हे माती, कारण ते मंत्र टाकतात, राख लावतात जखमेवरती त्यावेळेस, तर धनुर्वाताचे सगळ्यात जास्त पेशंट हे फक्त पांढुर्णा सौसर तालुक्यात असायचे भारतामध्ये. तर त्याच्यावरती आम्ही ते पांढुर्ण्याची गोटमार श्रद्धा की अंधश्रद्धा असं एक फीचर केलं होतं, जवळजवळ 28 मिनिटाचं. आणि पुन्हा एकदा काय झालं की आम्ही कुठे गेलो होतो, आलापल्लीला. आलापल्लीच्या गेस्ट हाऊसवरती आम्ही ते त्यांच्या नृत्यकला, नृत्य आविष्कार किंवा त्यांचे वेगवेगळे प्रकार आहे, तर त्यांनी ते अरेंज केलं होतं. त्या आदिवासींचे माडियांचे आम्ही ते रेकॉर्डिंग केलं. मी गप्पा मारता मारता असं झालं की रात्री आवाज आले होते अशी सुई सुईत. म्हटलं हे कसले आवाज येतं जंगलामध्ये, इथे अंधार सगळा, लाईटचा पत्ता नाही, कसे बसे गॅस वगैरे वरती आम्ही तिथे थांबलो. तर पण हे बांबू निघतात त्याचे आवाज असतात. म्हटलं बांबू निघतात त्याचे कसे आवाज असतात, म्हटलं रेकॉर्ड केले पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही जागलो आणि 4-1 वाजता उठलो, ते आवाज यायला लागले. तर तिथे एक तिथला फॉरेस्टचा गार्ड घेतला त्यांचा, आणि आलापल्लीपासून काही मीटर्सवरती ते ग्लोरी ऑफ आलापल्ली जंगल आहे, तिथून लांब आहे थोडंसं, पण एक 1.5 फरलांग असेल की 2 फरलांग असेल. त्या जंगलाच्या दिशेने आम्ही जायला लागलो. आमचा जो गनमाईक होता, रात्रीचा टॉर्च, आणि आत्राम होता, पिऊन होता SD कडे, तर तो आमच्यावर ते मशीन पकडावं लागेल ना, त्या हेवी मशीन असायच्या त्या, आता त्या मेल्ट्रॉनसारख्या सुटसुटीत मशीन नसायच्या. तर आम्ही त्या जंगलात गेलो, तिथे जंगलात तिथे गेलो, आवाज ते यायचे. वनपालांनी सांगितलं म्हणे आतमध्ये जाऊ नका, ते सलग बांबूचं कुठून शरीरात घुसेल म्हणे, ते जानवरही जात नाही. आम्ही घाबरलो, पण तरी ते आवाज आम्ही रेकॉर्ड केले. तिथे थांबून जो जो 2-2.5 तास बांबू कसे निघतात त्याचे आवाज रेकॉर्ड केले,
2: आणि त्याचा उपयोग देखील फीचर
0: फीचरमध्ये ते इफेक्ट म्हणून गोळा केले.
1: तो काळ असा होता की तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं, आणि जे यांच्या कार्यक्रमांमध्ये जे इफेक्ट्स लागायचे यांच्याकडे प्रचंड संग्रह होता, आणि अशाच प्रकारे त्यांनी ते त्यांचं ते कलेक्शन केलेलं होतं इफेक्ट्स.
0: हा, वेगवेगळ्या पक्ष्यांचे, याचे मोराचे, याचे त्याचे सगळे आवाज हे असेच आपण गोळा केले होते. त्याच्यानंतर मग मला वाटते मेड इन इंडियाचा काळ आला.
1: मला तेच विचारायचं होतं की आपण एक जायंट प्रोजेक्ट होतं ते मेड इन इंडिया, पुरुषोत्तम बोरकर यांच्या कादंबरी

0: कादंबरीवर आधारित ती सिरीज होती, त्याचं नाट्यीकरण केलेलं होतं. तेव्हा प्रचंड मेहनत घेतली आणि मला आठवतं की आकाशवाणीचे जवळजवळ सगळेच विभाग त्यात कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असायचे.
1: मोठी मालिका होती, किती भागांची होती
2: ते? 28-30
0: 28-30 भाग
2: असतील आठवत नाही.
0: आणि मी नुकताच आकाशवाणीत आलेलो होतो, मला पण प्रचंड काहीतरी करावं असं वाटत होतं आणि घोडेसाहेबांनी ही बाब हेरली आणि मला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी गुंतवलं. सुरुवात झाली होती तांत्रिक सहाय्य देण्याच्या पासून, पण नंतर मग बऱ्याचशा भागांमध्ये मला आवाज सुद्धा देण्याची संधी मिळाली.
2: आता ते मेड इन इंडियाची गंमत अशी झाली की मेड इन इंडिया कादंबरी खरं म्हटलं साहित्य विभागाने करायला पाहिजे होती, पण त्यांनी काहीतरी मना केली, ग्रामीण भागावर आहे तुम्ही आमच्याकडे देऊ नका. तर मला नाखलींनी ती कादंबरी दिली बबनरावनी, म्हणे तुम्ही याचं ना मी वाचलं, मला काही इंटरेस्ट नाही आला, मी त्या दिवशी टाकून दिली. मग 2 दिवसांनी नाखले पुन्हा, अरे काय झालं ते कादंबरी सुरू करायची ना, अरे मी म्हटलं मला बोर वाटली यार मी नाही म्हणे एकदा. तर मला दादा मानकरनी फोन केला अकोल्याचे, त्यांनीच ते सजेस्ट केलं होतं वाटते. तर म्हणे ती कादंबरी वाचा, मी म्हटलं मला बोर वाटली यार मी एकदा वाचा म्हणे. मग दादा मानकरनी फोन केल्यानंतर मी खरंच रात्रभर ती कादंबरी वाचून काढली. मला वाटलं नाही हे करायला पाहिजे आपण, आणि मग त्या दृष्टीने आम्ही तयारी केली. बबनरावला म्हटलं नाट्यीकरण तुम्ही करायचं, त्याच्यातले जे दुरुस्ती असेल त्या मी करेल सगळ्या. ते नाट्यीकरण करताना त्याचे जवळजवळ 4-5 एपिसोड सुरू झाल्यानंतर आम्ही OTR मध्ये तो कार्यक्रम लावला. त्याच्यामध्ये 3रा किंवा 4था भाग होता, त्याच्यामध्ये पंजाबचा म्हणजे आणि एक त्याच्या प्रेमिकेचा डायलॉग होता ग्रामीण अर्थात, आणि त्यांचा संवाद गाण्यांमधला होता एक दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये. तर सोनालिनी शर्मा आणि बबनरावच्या मधला तो त्यांनी व्हॉइसेस दिले होते त्यावेळेस, तर तो संवाद रेकॉर्ड केला होता. त्याची कोणीतरी कंप्लेंट केली की बाबा सिनेमाचे गाणे वापरले आणि हे केलं आणि ते केलं. तर मला त्याचे 3 एपिसोड OTR मध्ये याच्याकरता घेतला होता. आपण OTR 5:30 असायचा, हिवाळ्याचे दिवस होते, आणि 7:30 खेड्यापाड्यांमध्ये त्यावेळेस 7:30 आपला फार्मेंट होम सुरू व्हायचा म्हणजे माझं घर माझं वर. तर ते तोपर्यंत खेड्यापाड्यांमध्ये शांतता असायची, त्या सभासाचा कार्यक्रम जास्त हिवाळ्याच्या दिवसात ऐकला जायचा, म्हणून आम्ही सभासाला तो कार्यक्रम घेतला. त्याचे 3-4 एपिसोड झाल्यानंतर भगवान भटकर आपल्याकडे ASD होते, त्यांनी मला बोलावलं म्हणे घोडे इकडे या. अरे म्हणे ते मेड इन इंडिया म्हणे ते फार कंप्लेंट आहे त्याच्या, आणि ती म्हणे ते वल्गर कादंबरी आणि तुम्ही OTR महिलांच्या कार्यक्रमात कशी घेतली. म्हटलं काय करायचं, मी ऐकून घेतलं त्यांचं, कारण जळगावचा त्यांचा माझा परिचय होता. नाही म्हणे ते शिफ्ट करा आणि पुढच्या भागापासून तुम्ही म्हणे फार्मेंट होम मध्ये घ्या ते. म्हटलं ठीक आहे, मी नोटिंग लिहिलं आणि त्याच्यात मी चक्क लिहिलं की ऑडियन्स याचं चेंज होत आहे, त्याच्यामुळे पहिल्या भागापासून ही पुन्हा सुरुवात करायची. तसं लिहिलं, त्याच्यावर त्यांनी अप्रूव्हल दिलं, सही केली. आणि मग दुसऱ्या दिवशी जो प्रसारण झालं तर आम्ही पहिलाच भाग लावला. दुसऱ्या दिवशी मिटिंग नंतर मला लगेच भटकर साहेबांनी बोलवलं, अरे म्हणे अप्रतिम कादंबरी आहे, म्हणे मस्त नाट्यीकरण झालं आहे म्हणे. मला वाटलं तुमचा 4था भाग तर अप्रतिमच होता. अरे म्हटलं साहेब 4था नाही तो पहिलाच भाग होता. तर डोक्यावर हात मारला, तुम्हाला सांगितलं होतं म्हणे 4था भागापासून सुरू कर. आम्ही म्हटलं ऑडियन्स चेंज झालं साहेब आणि तुमची सही आहे, म्हटलं तुम्ही अप्रूव्हल दिलं. त्या कादंबरीमध्ये काय आम्ही वेगळे सगळे स्टेशनमधले बहुतेक आवाज वापरले होते, म्हणजे छपराशापासून स्वीपरपासून अनेक लोकांचे आवाज वापरले होते. त्याची कंप्लेंटही झाली होती. तर BR कुमार होते त्यांच्या मिसेस, त्यावेळेस ते महाराष्ट्रीयन होत्या, त्यांना मराठी समजत होतं, त्या कार्यक्रम आवर्जून ऐकायच्या. तर काय झालं की त्या कंप्लेंट आल्यानंतर कुमारांनी मला बोलवलं, अरे म्हणे प्रोग्राम तू तुम्हाला आश्चर्य येते हे क्या मॅन्युअल सर व उसका अप्रुव्हल पहिले से लेके रखा आहे, आणि हे नाट्यीकरण आहे मानतो, त्याच्याकरता ऑडिशन हे लागते व्हॉइसेस लागते हे मान्य आहे, पण ते गावाचं वातावरण, तिथला एक स्वीपरचा आवाज आहे, माल्याचा आवाज नावी आहे त्यांचा आवाज आहे, किंवा एक चर्मकार आहे त्याचा आवाज आहे, हे वेगवेगळे आवाज आम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचे, एक उन्हाळपूर्ग आहे त्याचा आवाज आहे, ते हे सगळे ऑडिशन व्हॉइसेस घेतले ते वातावरण कसं निर्माण करेल म्हणून हे आहे म्हणे. 4 लाईन मी लिखते तो मग देख लेतो. त्यांनी म्हटलं, त्यांनीच डिक्टेट केलं, लिहून दिलं त्यांना, झालं. आणि ती कादंबरी आम्ही ते 27-28 भाग झाले.
1: सर तुमच्या काळात मात्र एक शेतीशाळा गाजली ती म्हणजे रेशीम शेतीशाळा, खूप ऐकलंय, थोडं याविषयी त्याच्या काय आठवण?
2: शेतीशाळा तर तशा भरपूर केल्या आपण, कडधान्यापासून तर याच्यापर्यंत रेशीम उद्योगाचे बरेचसे केले. रेशीम उद्योग शेतीशाळा मी काय रत्नागिरीहून बदलून आले होते, त्यावेळेस दीपक मेहरोत्रा इथे स्टेशन इन्चार्ज होते, अभियांत्रिकेचे प्रमुख होते, सुपरिटेंडिंग इंजिनियर. आणि ASD म्हणून मला वाटते
0: अडावतकर साहेब होते का?
2: हा अडावतकर असिस्टंट स्टेशन डायरेक्टर, आणि टूरवरती नागपूरला आले होते, यवतमाळला होते ते, यवतमाळहून टूरवरती नागपूर.

0: नागपूरला आले होते. तर त्या दरम्यान असंच चर्चा करता एक प्रपोजल आलं, तर नाखले आणि मी काहीतरी ओसी रिसोडला, आताचा वाशिम जिल्हा, आम्ही दौऱ्यावर गेलो. दादा मानकरनी सजेस्ट केलं की बो इथे आपल्याला रेशीम उद्योग असं असं करायचं, हे लोक आपल्याला हे करू शकतात. तर आम्ही ते अनंतराव देशमुख खासदार होते, त्यांचे भाऊ रमेश देशमुख यांच्याशी सहज भेटायला गेलो आणि भेटता भेटता अशीच चर्चा झाली की बाबा हे अशी अशी शेतीशाळा करायची आहेत, म्हणजे आमच्याही डोक्यामध्ये आम्हाला रेशीम कारखाना तयार करायचा आहे. मग जॉईंट व्हेंचर असं ठरलं की बाबा याच्यावरती हे रेशीम उद्योग करायचे. तर 13 एपिसोड, तर त्यांनी जे आम्हाला बायफर्केशन सांगितलं की आपल्याला कसे कसे पाहिजे ते, म्हणजे एपिसोड कसे राहतील, लोकांना कसं एज्युकेट करता येईल, तर 13 एपिसोडमध्ये होत नव्हते. म्हणून ती शेतीशाळा आम्ही 26 एपिसोडची केली. जुलैमध्ये सुरू झाली, डिसेंबरमध्ये संपली, अशी ती शेतीशाळा होती. तिच्याकरता स्पॉन्सर शोधायचे होते, पैसा आकाशवाणी तेवढा खर्च देणार नव्हता. सुरुवात आमची अशी झाली की आम्ही त्यावेळेस हे RCF वगैरे सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सी, बियाणे महामंडळ या सगळ्यांचे आम्ही हे घेतले. पहिलंच प्राईज आपण 30-40-50 हजाराच्या जवळपास दिलेला आहे. आणि गंमत अशी की हा शेतीसाळ्याचा प्रयोग सुरू असताना त्यावेळेस मी आणि भवनराव नाखले मी 2-4 वेळा रिसोर्टला जाऊन आलो मध्ये, सोबत आपले आकाशवाणीचे न्यूजचे वार्ताहर जे असायचे दादा मानकर ते सोबत असायचे. त्या कार्यक्रमाचा परिणाम असा झाला की हळूहळू तिथे कारखाना निर्माण झाला, गावागावात सेरिकल्चर व्हायला लागलं. तो कार्यक्रमच खूप चांगला झाला आणि त्याचं वातावरण असं झालं की तो कारखाना उभा झाला. त्या कारखान्याचं उद्घाटन आम्ही ज्यावेळेस फायनल कार्यक्रमाला गेलो त्यावेळेस 4-5 मंत्री आले होते, त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं, त्या उद्घाटनालाही आम्ही होतो.
1: खऱ्या अर्थानं म्हणजे ते गोल्डन युग होतं आकाशवाणीचं असं म्हणतात.
0: हा, सुवर्ण मध्ययुग म्हणता येईल.
1: आता कशा दृष्टिकोनातून बघता, कारण आता आकाशवाणी आपण बघतोय की 90-व्या वर्षात आता पदार्पण करतो.
0: नाही, आता खूप प्रगती झाली आहे. प्रगती म्हणजे आमच्या आम्ही जे त्या काळामध्ये जे कष्ट रात्रंदिवस, आम्हाला 12-12, 2-2, 3-3 वाजायचे डबिंगमध्ये, 4-4 मशीनी हँडल करावं लागे. भेलच्या मशीन त्या पूर्वी त्या जुन्या मशीन होत्या, एवढे मोठमोठे मायक्रोफोन असायचे, त्याचं सगळं हँडल करता तारेवरची कसरत व्हायची आणि एका मशीनहून दुसऱ्या मशीन डब करणं, तर 2-3 माणसाशिवाय ते कामच होऊ शकत नव्हतं, एकटा माणूस करू शकत नव्हता. तर हा आता ते कम्प्युटरवर बसले म्हणजे तुम्ही सहजासहजी जे करता एवढी प्रगती झाली आहे. फक्त एवढंच आहे की आकाशवाणीने जे काही धरोहर इतके वर्ष जमा केली, कारण हे एकमेव माध्यम असं आहे, ही जी धरोहर होती, जी आकाशवाणी जोड होती, जे आपलं हे संगीत किंवा कल्चर जे आकाशवाणीने जपलं होतं, त्याची जपणूक फक्त या लोकांनी, नव्या लोकांनी करावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही.
1: खूप चांगलं वाटलं सर आज बोलून. ऑल इंडिया रेडिओच्या 90-व्या वर्षाच्या निमित्तानं खरं तर आज पुन्हा एकदा आकाशवाणीच्या स्टुडिओत भेट झाली, आपण आलात, वेळ काढलात, याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभारी आहे. नमस्कार
0: सचिन, धन्यवाद. जयसिंग तुला पण
2: थँक्यू. AIR @90 ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्त आकाशवाणी नागपूरचे माजी कृषी रेडिओ अधिकारी राम घोडे यांच्याशी सचिन लाडोळे आणि जयसिंग गावंडे यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत.
3: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

पाणी टंचाई निवारणासाठी महानगरपालिकेच्या विविध उपाययोजना. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात निर्माण झालेली पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध स्तरांवर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तात्काळ उपाययोजना म्हणून महानगरपालिकेमार्फत शहरात 44 नवीन हातपंप आणि 1 नवीन ट्यूब वेल कार्यान्वित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध 32 ठिकाणी नवीन हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून संबंधित प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. महानगरपालिकेमार्फत शहरातील बंद पडलेले आणि कमी क्षमतेने कार्यरत असलेले हातपंप दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

0: असून आतापर्यंत एकूण 332 हातपंपांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिक स्तरावर पाण्याची उपलब्धता वाढवण्यास मदत झाली आहे. शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत जुन्या 91 तसेच नवीन 16 अशा एकूण 107 ठिकाणी सिंटेक्स टाक्या बसवण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या मागणीचा विचार करून आणखी सिंटेक्स टाक्या उपलब्ध करण्यासाठी नवीन ई निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर टाक्यांमध्ये नियमित पाणी भरण्यासाठी महानगरपालिकेचे 11 तसेच खासगी 8 असे एकूण 19 टँकर कार्यरत ठेवण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी विविध भागात पाणीपोई सुरू करण्यात आल्या आहेत. वाढत्या गरजेचा विचार करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 2 नवीन ट्रॅक्टर टँकर खरेदीचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना नियमित स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून उपलब्ध संसाधनाच्या माध्यमातून पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: गोंधळात गोंधळ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची रचना आणि विश्वनाथ मोरे यांचं संगीत. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया हे संदेश.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
8: क्या है ये?
9: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
10: अरे पर्दा ही मेला है.
7: अरे कुछ आता है कि नहीं?
11: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशा भोसले यांच्याच आवाजात ऐकवित आहोत आपली माणसं या चित्रपटातलं गीत. गीतरचना राजेश मुजुमदार यांची आणि राम लक्ष्मण यांचं संगीत.

श्रेया घोषाल यांच्या आवाजात जोगवा चित्रपटासाठी गीत ऐकवित आहोत. संजय पाटील यांची रचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

मुंबई पुणे मुंबई टू या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत ऐकवित आहोत. स्पृहा जोशी यांची रचना आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

0: सैराट चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळी निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे।

0: आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा. पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत. हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिरगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
1: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली गूज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। सात संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवे।

आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयाने.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे.
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 9:45 झाली. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवित आहोत राजीव रानडे यांनी बासरीवर वाजवलेला राग हिंडोल.

राजीव रानडे यांनी बासरीवर वाजवलेला राग हिंडोल आत्ताच आपण ऐकलात. यांना तबल्यावर संगत केली होती संदेश पोपटकर यांनी. शास्त्रीय संगीताच्याच कार्यक्रमात राजीव रानडे यांनी बासरीवर वाजवलेला राग बैरागी आता ऐकवित आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजीव रानडे यांनी बासरीवर वाजवलेले राग हिंडोल आणि राग बैरागी आपण ऐकलेत. यांना तबल्यावर संगत केली होती संदेश पोपटकर यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 10:15 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

वृंदगान पाठ या कार्यक्रमात आज आपण आसामी भाषा पाठ ऐकणार आहोत. ऐ माटी रे गीत सतीश दास यांचं.

आताच आपण वृंदगान पाठ या कार्यक्रमात आसामी भाषा पाठ ऐकलात. ऐ माटी रे गीत होतं सतीश दास यांचं. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत दृष्टिक्षेप कार्यक्रम. आता आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची वाटचाल या विषयावर एमटीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपलं मनापासून स्वागत करते. विविध अभयारण्य, समुद्र किनारा, गडकिल्ले, कोरीव लेणी आणि देवस्थानं अशी विशाल पर्यटन स्थळांची मालिका पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करते. पर्यटकांना उत्तम सुविधा आणि सुरक्षेची हमी देण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मोलाची भूमिका बजावत आहे. आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश गटनेसरांशी संवाद साधणार आहोत. सर, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्ते. आकाशवाणी नागपूरने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो.
0: सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की विदर्भाला पर्यटनाला चालना देण्यासाठी विदर्भामध्ये MTDC ने काही नवीन निर्णय घेतलेले आहेत का?
1: हो, नक्कीच. विदर्भासाठी आमचा अभयारण्य, व्याघ्र पर्यटन, खाणकाम पर्यटन यासोबतच विस्तीर्ण जलाशय आहेत, त्या जलाशयांच्या अनुषंगाने बोटिंग या दृष्टीने पर्यटन वृद्धीचा संकल्प आहे. विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीची खाण आहे. काही पर्यटक निवास आम्ही नव्याने लोकार्पण केले, म्हणजे जे बंद पडले होते, काही अडचणी होत्या. उदाहरणार्थ खेकरा नाला नागपूर जिल्ह्यातलं, भंडाऱ्यातलं साकोली किंवा पवनी या ठिकाणचा. त्याचप्रमाणे रिसेंटली आपण बघाल की गोंदियातला जो नवेगाव बांध

0: हा झाला साधारण 2025 मध्ये आणि चांदपूर भंडाऱ्यामधला. तर नवेगाव बांध हा तर पर्यटक निवास इतका सुंदर आहे की माझी आपल्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना विनंती असेल की नवेगाव बांधला अगदी आवर्जून जावं. अतिशय सुंदर असे कक्ष तिथं आम्ही निर्माण केलेले आहेत, म्हणजे कुठेही इमारतींसारखं संरचना नाही. एक वेगळाच अनुभव आपल्याला तिथं अनुभव घेता येईल आणि विवाह वगैरे पण व्हावेत या दृष्टिकोनातून आपल्याला खूप चांगलं तिथे पाहायला मिळेल. शिवाय आता चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी मदनापूरला लीला ग्रुप यांच्या मार्फत साधारणपणे 25 कक्षाचा एक अतिशय सुसज्ज अति उच्च दर्जाचा रिसॉर्ट सुद्धा लवकरच आपल्या सेवेत हजर होतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आमचे जुनं रिसॉर्ट झालेलं आहे तर ते पीपीपी तत्वावर म्हणजे खासगीकरण सार्वजनिक खासगीकरण या धोरणाच्या आधारे तेही पुढे जात आहे. तर रामटेकमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जे विना वापर आहे तर ते या खासगीकरणाच्या तत्वावर पुढे नेणं किंवा नवेगाव खैरी सारख्या ठिकाणी नव्याने प्रकल्प पुढे नेणं असे आमचे अनेक विषय दृष्टिक्षेपात आहेत. चामोर्शीला जी विदर्भाची काशी म्हणून आपण म्हणतो त्या ठिकाणी आम्ही शासकीय जागा आम्हाला मिळतीये 7-1 हेक्टरच्या दरम्यान. तर तिथे किंवा ताडोबा अभयारण्यामध्ये नवीन नवीन गेट उघडले जात आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा काही शासकीय जागा आम्हाला प्राप्त होत आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही हे नवीन नवीन प्रयोग करू इच्छितोय. चांगले पर्यटक निवास निर्माण करणं आणि ते किफायतशीरित्या चालवले जाणं किंवा ते खाजगीकरणाच्या तत्वावरनं चांगल्या पद्धतीने चालवले जाणं हा आमचा मानस आहे.
1: खूपच छान या सगळ्या योजना आहेत आणि नक्कीच पर्यटकांना या माध्यमातून विदर्भाकडे नव्याने ते आकर्षित होतील असा विश्वास वाटतो. सर, एक मगाशी आपण बोलताना विषय सांगितला की पवनी पर्यटक निवासाचं पुनश्च लोकार्पण. पुनश्च लोकार्पण म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सांगा.
0: अनेक पर्यटक निवास हे आम्हाला इरिगेशन किंवा पीडब्ल्यूडी यांच्यातर्फे जुन्या काळात बांधले गेले आणि ते एमटीडीसीकडे हस्तांतरित झाले, त्यामुळे ते पर्यटकांच्या गरजेप्रमाणे त्याची रचना किंवा संरचना असेलच असं नसतं. किंवा त्या ठिकाणी जे टुरिझम या अँगलने त्यामध्ये जास्त काही काम झालेलंच असेल असं नसतं, तर मग हे आपल्या ताब्यात घेणं आणि त्या ठिकाणी काही प्रयोग करून पाहणं आणि किफायतशीर पर्यटकांचा ओढा नाही कारण तिथली सुविधा चांगली नाही आणि सुविधा चांगली नाही म्हणून पर्यटक येत नाही अशा दुष्टचक्रात आपण कुठेतरी सापडतो. तर आम्ही आता असा त्यात संकल्प केला आहे की निदान त्यातले काही निम्मे कक्ष आपण जर का आपल्या एमटीडीसीच्या स्वनिधीतून जर ते चालवले आणि ते चांगल्या पद्धतीने जर ते अपग्रेड करून लोकांना उपलब्ध केले तर लोकांना ते आवडेल आणि मग लोकांचा कल बघून ते खाजगीकरणाच्या तत्वावरती पूर्णपणे 30 वर्षाच्या कालावधीला लोकांना ज्या ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांच्या कडे संचलनासाठी द्यायचं याचा अर्थ अशी कार्यवाही जी आपण करतो म्हणून त्याला पुनश्च लोकार्पण म्हणतो. कारण पूर्वी कधीतरी ते सुरू झालं होतं, 10-20 वर्ष बंद होतं.
1: सर, विदर्भात आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये एमटीडीसीचे नवीन उपक्रम सुरू होत आहेत किंवा जसं तुम्ही आता लीलाचं एक सांगितलं तर असं आणखी कुठे विशेषतः जसं लोणार आहे तर ही अतिशय दुर्मिळ अशी जागा आहे विदर्भामध्ये, तर अशा ठिकाणी काही एमटीडीसीचं काम सुरू आहे का किंवा काही योजना आहेत का.
0: आता मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की बुलढाणा जिल्ह्यात शेगावचं जे 12 कक्षाचं आहे त्याचंही आमचं रिनोव्हेशन चालू झालेलं आहे. शिवाय तिथेच लोणारमध्ये दुर्गा टेकडी म्हणून एक परिसर आहे कारण ही जी क्रेटर जे म्हणतो आपण विवर जे तयार झालेलं आहे त्याच्या जवळपास आपल्याला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे तिथे आपल्याला नवीन बांधकाम करता येत नाही म्हणून आपण 2-1 किलोमीटर लांब दुर्गा टेकडी म्हणून जागा निवडली आहे की जी जिथं 22 हेक्टर जागा मिळालेली आहे. आणि आज आपण भारतातला एक पहिल्या ज्या मोठ्या प्लॅनेटोरियम पैकीचा एक प्लॅनेटोरियम म्हणू असं तिथं प्लॅनेटोरियम निर्माण होत आहे. म्हणजे रात्रीचं अवकाश दर्शन आणि हे तारांगण पाहणं आणि एक वर्ल्ड क्लास तिथं दुर्बीण येणं अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट आहे. तिथली प्रयोगशाळा पण आम्ही एक स्थापन करतोय की जिथे वैज्ञानिकांना पाण्याचं आणि तिथल्या मातीचे सॅम्पल्स घेता येतील आणि त्याचा अभ्यास करून ही विवर कशी निर्माण होतात त्याचा काय पुढे आपल्या भौतिक जीवनावरती परिणाम होतो ते बघता येईल. त्या व्यतिरिक्त सिंदखेड राजाचा जिजाऊंचा जो महाल आहे त्याचंही

0: रिनोव्हेशनचं काम आपलं सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वरला 8 हेक्टर जागेमध्ये आम्ही नवीन एक रिसॉर्ट बांधतो आहोत. तो सुद्धा नवेगाव बांध सारखाच चांगल्या दर्जाचा असणार आहे आणि त्याचं बांधकामही अंतिम टप्प्यात आलंय. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात ते निश्चित पुढे जाईल आणि मग अभयारण्य आणि त्याच्या बाजूलाच एमटीडीसीचं रिसॉर्ट हे जे कॉम्बिनेशन आहे हे लोकांना खूप आवडेल. वर्धा शहरातलं बजाज चौकातलं अतिशय मध्यवर्ती असलेलं लोकेशन आहे. त्या ठिकाणी सन्माननीय राज्यमंत्री भोयर साहेब यांच्या पाठपुराव्यांती आपण तिथलं 78 गुंठे क्षेत्रामधलं एक मोठं असं रिसॉर्ट तिथं पण आपण खासगीकरणाच्या तत्वावरती पुढे नेतो आहोत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आपण बघाल मौदी पवनी चांदपूर या ठिकाणचे आमचे रिसॉर्ट पुढे गेलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये गोसीखुर्द धरणावरती वॉटर टुरिझम अक्वॅटिक टुरिझम यासाठी सुद्धा मान्यता मिळालेली आहे. त्याची बांधकामाची बाब इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाली की जलपर्यटनचे आमचे बोटी आणि जेटस्की किंवा अद्ययावत अशा काही बोटी ह्या आमच्या खरेदी पण झालेल्या आहेत आणि त्या नजीकच्या काळात सुरू झालेल्या दिसतील आणि अन्य नवीन जागांसाठी सुद्धा तिथले प्रस्ताव तयार केले जातील.
1: तर हा सगळा विषय तर विदर्भातल्या पर्यटन स्थळांविषयीचा झाला. याशिवाय राज्यभरातील काही ठळक पर्यटन स्थळांचा आपण उल्लेख करू इच्छिता का?
0: हो नक्कीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही नुकताच 18 मेला केंद्र सरकारनी आणि भारतीय नौसेनेनी सेवानिवृत्त झालेलं जहाज INS गुलदार असं त्याचं नाव आहे ते जहाज आम्हाला उपलब्ध करून दिलं. ते आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर निवती रॉक नावाचा एक भाग आहे तर त्या ठिकाणी ते समुद्र तळावरती 22 मीटर खोलीवरती आम्ही ते स्थापित केलं. त्याला स्कटलिंग असं म्हणतात. म्हणजे हे स्थापित करण्याचा उद्देश असा असतो की त्यामध्ये चांगल्या प्रकारचे कोरल्स किंवा ज्याला प्रवाळ म्हणतो आपण अंदमान लक्षद्वीप या भागात आपण बघतो तसे ते प्रवाळ तयार होतात. कारण प्रवाळ तयार व्हायला नैसर्गिक दगड तरी लागतात किंवा तुम्हाला असं काहीतरी जहाज किंवा लाकूड तरी लागतं. तर आता ते जहाज स्थापित झालेलं आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षात तिथे प्रवाळ निर्माण होईल आणि मग आम्ही जेटीपासून त्या ठिकाणी स्पीडबोटद्वारे पर्यटकांना नेणार. तिथे एक बार्ज असणार म्हणजे मोठा एरिया असेल. एक साधारणपणे 10 ते 15 गुंठे क्षेत्रापर्यंतचा त्याला बार्ज म्हणतो आपण. तर तिथं ते वेटिंग एरिया असेल समुद्रात. भर समुद्रात 7-8 नॉटिकल मैल आत जाणार आपण म्हणजे 10 ते 11 किलोमीटर आणि स्पीड बोटनी लोक तिथे जाऊन बार्ज वरती विसावणार आणि मग जे लोक खूप साहसी पर्यटनाला उत्सुक आहेत त्यांना तिथून स्कुबानी खाली त्यांनी जाणं अपेक्षित आहे आणि जे लोक मॉडरेट ट्रीप घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही पानबुडी माझगाव डॉकच्या मदतीने करत आहोत जी अत्याधुनिक म्हणजे आजपर्यंत अशी पानबुडी नाहीये कुठेही तयार झालेली की जिला पॅनोरॉमिक व्ह्यू आहे आणि ती समुद्र तळाचं चारही बाजूचं दृश्य त्यातनं बघता येईल अशी 24 सीटर पानबुडी आम्ही बांधतो आहोत. तर पानबुडीनी खाली 22 मीटर जाऊन ती बोट बघणं अपेक्षित आहे. तर हा INS गुलदार हा अतिशय आमचा
1: महत्वाकांक्षी प्रकल्प
0: महत्वाकांक्षी आणि खूप आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण तो प्रोजेक्ट नजीकच्या काळात अंमलात येतोय.
1: वा खूपच छान सर. या नवीन प्रकल्पासाठी MTDC पूर्ण टीमला शुभेच्छा. सर MTDC अशा वारंवार याआधी पण योजना आणलेल्या आहेत की ज्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळतील मग ते होमस्टे असतील किंवा गाईडचं काम असेल तर या दृष्टीने आता काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम नव्याने काही राबवण्याच्या योजना आहेत का?
0: हो त्याही नक्कीच आहेत. आता महाराष्ट्रात पर्यटन विभागाअंतर्गत 2 विभाग आहेत. एक म्हणजे पर्यटन विकास महामंडळ की जे जागा त्यानंतर जे लोकल टूर्स आणि एकंदरीतच साधन संपत्ती याविषयी कामकाज बघतं आणि आपण जसं म्हणता गाईड्स म्हणा होमस्टे म्हणा हा भाग पर्यटन संचालक यांच्या अखत्यारीत येतो त्यांच्याकडनं हा भाग बघितला जातो. पण जे निवास व न्याहरी योजना जी कोकणामध्ये अतिशय प्रसिद्ध झालेली आहे विदर्भात त्याचा फार अस्तित्व अजून दिसत नाही पण ती निवास न्याहरी योजना म्हणजे जिथे तुमचे 5 पर्यंतच्या खोल्या आहेत आणि जमीन मालक त्याच इमारतीत राहतात आणि जे सकाळचा नाश्ता लोकांना देऊ शकतात आणि छान प्रकारे लोकांना राहण्याची सुविधा देऊ शकतात की जे लोक हॉटेलमधलं किफायतशीर वाटत नाही अशांसाठी ही व्यवस्था चांगली होते. होमस्टेची व्यवस्था आहे ती तर अजून पलीकडची आहे म्हणजे निवास न्याहरीमध्ये निदान स्वतंत्र अस्तित्व आहे पर्यटकांचं आणि होमस्टेमध्ये त्याच घरामध्ये राहणं अपेक्षित आहे. तर ही योजना हिला सुद्धा

आता नवीन पर्यटन धोरणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि पर्यटन संचालनालयामार्फत त्याचं काम सुरू आहे. शिवाय गाईडचं ट्रेनिंग सुद्धा हा त्यांच्याकडून चालू आहे. मात्र गाईडच्या याच्यात मर्यादा एकच येतात की जे गड किल्ले आहेत किंवा एएसआय म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ज्या संरक्षित स्मारकांच्या जागा आहेत त्या ठिकाणी ते केंद्र सरकारच्याच वतीने प्रशिक्षण

0: सरकारच्याच वतीने प्रशिक्षण देणं अपेक्षित असतं. पण राज्य संरक्षित स्मारक आहेत किंवा पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी मात्र आपल्या पर्यटन संचालकांमार्फत आपल्याला गाईड निर्मितीचं प्रशिक्षण देता येतंय. माझी जे CSR मधनं फंडिंग करायला उत्सुक असतील अशा लोकांना सुद्धा माझं आवाहन राहील की अशा वास्तूंच्या जतनासाठी आपण काही करू शकतो. आपण जर पुण्यात बघितलं तर पुण्यात आंबेगावला सिंहगड रोडला बाबासाहेब पुरंदरांची अतिशय सुंदर शिवसृष्टी त्यांच्या शिवराज प्रतिष्ठाननी उभी केलेली आहे, ज्यामध्ये अनेक CSR माध्यमातून त्यांना निधी मिळालाय. शिवाय राज्य शासनाने सुद्धा त्यात मदत केली आणि केंद्र शासनाने सुद्धा मदत केलेली आहे. तर मग असे पर्यटन स्थळ जर जास्त चांगल्या प्रकारे आपण करू शकलो आणि त्यात जर सर्वांचाच सहभाग असला, तसंही महाराष्ट्र फॉरेन टुरिस्टच्या बाबतीत निश्चित पुढे आहे. कारण आपल्याकडे अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा ही जी स्थळं आहेत ही इतकी चांगली स्थळं आहेत की त्या स्थळांचं सुद्धा आपण आता नियोजन करत आहोत की जास्त चांगल्या पद्धतीने ती डेव्हलप व्हावीत आणि तिथे पर्यावरणपूरक असं इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणा किंवा कार्ट्स म्हणा, सायकलिंग म्हणा, अशा प्रकारच्या गोष्टी आपण आणू. प्रत्येक पर्यटन स्थळाला तिकिटिंग तेवढं होत नाही आपल्याला, आणि तिकिटिंग तेवढं जेवढं होईल त्या प्रमाणात आपण तिथं व्यवस्थापन करू शकतो. तर मग या गोष्टीचा ताळमेळ होण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी असा CSR असिस्टन्स, काही ठिकाणी खाजगीकरणाचं माध्यम असं आपल्याला नक्की करता येतं. आता नजीकच्या काळात कुंभमेळा सुद्धा येऊ घातलेला आहे, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात ही कामं हाती घेतलेली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नवीन सरकार मार्फत जे आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त होत आहेत त्या माध्यमातून आम्ही खूप काही गोष्टी घडवू शकतोय.
1: खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, त्यासाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद. माझी आपल्या माध्यमातून सर्व पर्यटकांना विनंती असेल की होता होईल तेवढं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचंच पर्यटक निवास आपण राहण्यासाठी निवडावं आणि आपला सगळ्यांचा पॅट्रोनेज असेल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे निश्चित नवीन नवीन क्षेत्र पादांकित करेल. धन्यवाद.
1: तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.
2: आताच आपण ऐकलीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची वाटचाल या विषयावर MTDCचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम दृष्टिक्षेप हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासचं कमाल तापमान 45 सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.5 अंशानं अधिक होतं तर किमान तापमान 29.8 सेल्सिअस सरासरीपेक्षा 1 अधिक नोंदलं गेलं. येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 44 आणि 27 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20862 पुरी एक्सप्रेस 10:50 आपल्या नियोजित वेळेवर, 22846 हातिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 उशिरा, 12870 हावडा CSMT एक्सप्रेस 8 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 2:55 उशिरा, 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 उशिरा, 12969 कोईमतूर जयपूर एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळेवर, 12809 हावरा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळेवर, 12850 बिलासपूर एक्सप्रेस 9:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 2:03 उशिरा, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:15 आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे, 12620 26 केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळेवर.

11104 छत्रपती शाहू महाराज नागपूर एक्सप्रेस 12 वाजता आपल्या नियोजित वेळेवर. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस सकाळी 9:50 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 2 तास 57 मिनिटं उशिरा. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 6 मिनिटं उशिरा. 12578 बागमती एक्सप्रेस 1:05. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05. 12879 लोकमान्य टिळक भुवनेश्वर एक्सप्रेस 1:35 या चारही गाड्या आपल्या नियोजित वेळेवर येत आहेत. 03251 दानापूर बेंगलोर स्पेशल 12:05 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 30 मिनिटं उशिरा. 18030 शालिमार लोकमान्य टिळक 1:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 58 मिनिटं उशिरा धावत आहे. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 7 मिनिटं उशिरा. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 8 मिनिटं उशिरा. आणि 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 9 मिनिटं उशिरा धावत आहे. अधिक माहिती करता दूरध्वनी क्रमांक 1390 संपर्क साधू शकता. रेल्वे गाड्यांविषयीची सूचना आताच आपण ऐकलीत. स्थानीय सूचनांमध्ये आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 4 फूट 8 इंच, बांधा सडपातळ, रंग काळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा: खुशबू पवन भारती, प्लॉट नंबर 2, पारडी भवानी मंदिर, कपिलनगर, किंवा पोलीस स्टेशन पारडी नागपूर इथं संपर्क साधता येईल. कविता जगन्नाथ राव राहणार प्लॉट नंबर 213 नागपूर. ही 42 वर्षांची महिला बेपत्ता झाली आहे. हिची उंची 5 फूट 1 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता कमलेश जगन्नाथ राव, प्लॉट नंबर 213, चौकस कॉलनी, निमोगाबाई तिरपुडे हॉस्पिटल जवळ, गल्ली नंबर 2, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. वैदेही महेंद्र मेश्राम ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हनुवटीवर तीळ आहे आणि हिला मराठी भाषा आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता महेंद्र नागदेव मेश्राम, प्लॉट नंबर 5, लक्ष्मी लॉनच्या मागे, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. सुदर्शन रामदयाल शाहू हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल असून हनुवटीवर मोस आहे. त्यांना हिंदी आणि मराठी या भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता रेणुका सुदर्शन शाहू राहणार रमणा मारुती नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर 52 वर्षांचे हे गृहस्थ बेपत्ता आहे. त्यांची उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, डाव्या हातापायाला जुन्या जखमेचं निशाण आहे आणि यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पत्नीला कळवण्यासाठी पत्ता ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणीस नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने राहणार प्लॉट नंबर 68 ही 23 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. हिची उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला

मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळण्यासाठी पत्ता: पुरुषोत्तम चन्ने, राहणार प्लॉट नंबर 68, विजयलक्ष्मी पंडित नगर, नंदनवन नागपूर, किंवा नंदनवन नागपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तनिषा संजय अवधे 22 वर्षांची ही तरुणी आपल्या राहते घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ असून हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता: संजय बाबूलाव अवधे, राहणार जयभीम चौक हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवनशी संपर्क साधू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आताच आपण निवेदन ऐकलं. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर. यावेळी 11 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत बघतोस काय मुजराकर या चित्रपटासाठी आदर्श शिंदे यांनी गायलेलं गीत, क्षितिज पटवर्धन यांची रचना आणि अमित राज यांचं संगीत.

कार्यक्रमात यानंतर एकवीत आहोत नोबिना मांजरेकर, मिर्जनकर यांच्या आवाजात अजय झंकार यांची रचना, आनंद मोडक यांचं संगीत आणि चित्रपट आहे सरकारनामा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत श्रेया घोषाल यांच्या आवाजात नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत. गजेंद्र अहिरे यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत. विश्वजीत जोशी आणि जई अत्रे

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत बंध प्रेमाचे. या चित्रपटातलं शंकर महादेव आणि प्रीती कामत यांनी गायलेलं गीत, प्रवीण दवणे यांची रचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची रचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं आणि चित्रपट गोलमाल. श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. यानंतर ऐकवित आहोत हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजात क्षितिज पटवर्धन यांची रचना, चित्रपट हाफ टिकीट.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात आनंदाचे झाड या चित्रपटातलं गीत, विजय कुवळेकर यांचं संगीत आणि अशोक पत्की यांचं संगीत आणि विजय कुवळेकर यांचं गीत

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आता ऐकवित आहोत गुलकंद चित्रपटासाठी रोहित राऊत आणि सावनी रवींद्र यांनी गायलेलं गीत आशिष कुलकर्णी यांची रचना आणि सचिन मोटे यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता आपण ऐकत आहात. मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत. गुरु ठाकूर यांची रचना आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

श्रोत्यो आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकवीत आहोत स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत, तसंच अमृत राज यांच्या आवाजात लाल इश्क या चित्रपटासाठी गायलेलं गीत, अश्विनी शेंडे यांची रचना आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेल्या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी दुपारचे 12 वाजता आहेत. काहीच क्षणात आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
1: कार्यक्रम वनिता मंडळ.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्र अन रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू

ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतूचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतूचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतूचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंगगंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतू नाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळेपण, आभाळाचे निळे निळेपण, कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, जसा घुमवी तो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व

आज वसंत ऋतूने भेट धाडिली अपूर्व, आज वसंत ऋतूने असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. ह पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं.

सेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तृषार्ततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन.

पडे असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती बहुशोभती माझी पुरवी सीराणी. होत असे घन गर्जन मन तर्जन झाले अति दिन वाणी साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी वीज कडकडे लखलख करुनी सर सर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे हिरवे हिरवे गार दिसे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा. श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी. फुलापानाच्या देठातून, फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची हेमंती, गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब. भादव्यातली माळरानं आठवून पहा. बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे.

0: कुठे जाऊ धावू कुठे, कुठे जाऊ धावू कुठे, आता पुरते भिजले कुठे जाऊ धावू कुठे, आता पुरते भिजले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मीही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मीही कवळीले तुला,
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली, बिभास, देस, जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या खुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्यकाळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्व

अश्विन आणि संध्या रणजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकंस.

दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गर गर भरल्या शेतात। हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते। कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू। आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषबाई म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात। क्षुधेने चेतलेले

जीव एकमेकांवर तुटून पडतात. रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो. या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय. या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो. हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो. उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच. मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग आहे.

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास. कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत. शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर. पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान.

पानझडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान. पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं। सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असलं मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी हे कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळं मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं, आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड करायचं का. आता बरेचसे गाव आता

ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेमध्ये दे आलेले आहेत हो, आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना, तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, त्याला फळबाग लावू पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची

0: योजना जसं आता शेळीपालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन. म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे तर किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला किंवा कुणी सांगतं किंवा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील थोडं व्यवस्थित नियोजन तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला ते शेतकरी जोडल्या गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले सतत पैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झाले पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असं माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला आता झाले मोबाईल आता सर्व काही सुविधा झाल्या पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात खरबूज लागवड टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो त्या आता भाजीपाल्यामध्ये बघा आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत आहे. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं आता येते का त्याला पेपर लागतोय त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय त्याला ड्रिप मधलं लागतंय फवारणी लागतात सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले वॉटर सोल्युबल असेल कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन पण तूच कर असं मला वाटतं बरं का. म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे गारपीट येते बाजरी लोळतीये पडतीये गारपीटीने झोपून जातीये. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं म्हणजे खर्च पण निघाला नाहीये पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट दिवसभर लाईट सोलार पंप जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी म्हणजे ही जी काही गोष्टी जी कोणत्या टायमाला कोणतं पीक आता बटाटा राजमा गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय निसर्गाशी आपण खेळतोय ह्या पिकात नाही वा कधी पण जमतंय असं नाहीये पण त्यासाठी खर्च वाढतो यायला येईल पण खूप खर्च वाढतोय नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनताय ते असं प्रगट होत आहे.
3: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
4: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती

0: केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7च्या शेवटला आणि 8च्या सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली आम्ही. फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता, त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिली गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी एक दोन मिनिट सांगा. आता दोन मिनिट काय, व्यवसाय झाला आमचा सुरू, त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. एक 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं आम्ही. ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 acres वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहिणी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 acres शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिगुळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:05 होत आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीत असा कार्यक्रम गीतबहारची. सुरुवातीला ऐकूया निवडुंग या चित्रपटातलं पद्मजा फेडाणी जोगळेकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

यानंतर ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गीत आपण ऐकूया, रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात. गीत नादो महानोर यांचं आणि चित्रपट मुक्ता.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आणि त्यानंतर 1:40 वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावरून सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते। गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय। शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।

आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुज समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त

0: निमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. 9 व्हेकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत VVIP दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी

0: योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45:30 होत आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा यात ऐकूया. अपर्णा मयेकर यांच्या स्वरात हेमंत आवळणकर यांचं गीत.

0: याबरोबर भावगीतांचा कार्यक्रम भावाधारा संपला. 1:57 होत आहेत, ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: साहित्याच्या जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे. नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्या त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती 2 हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकौलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकरचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत. पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते. अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तोटा ग काजू किसमीस आहेत त्या खा ना, आईला सांगू नकोस. आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. ह्यावर ती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते. पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं. तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करीत बसत? भूत तिच्या प्रेमामध्ये पडतं. वाड्यावर येताच वडिलांना हिशेब दिले तर वडील म्हणाले, अरे तुझं लग्न झालं हे ठीक आहे रे, पण धंद्याच्या वाढीला उद्याच्या मुहूर्तासारखा मुहूर्त पुढल्या 4 वर्षात नाहीये. तू उद्या लगेच निघावंस, बायको तर आहेच रे घरी. नवरदेव प्रवासाच्या तयारीला लागले. लच्छेला सांगून लगेचच ते निघतात. कणभरही विषाद नसतो त्याच्या बोलण्यात. वाटेवर भूत त्याला पाहतं. हा निरस नवरा आता 4 वर्ष येणार नाहीये, तेव्हा आपणच जावं त्याच्या रूपात. तो वाड्यावर येतो. वडील संतापतात. काय परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळ होऊन बसलेले होते. मी त्याची सेवा केली, त्याने प्रसन्न होऊन म्हटले की हा

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण पिकांकरता असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्व याविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली होती। आज आपण बघूया की पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रोग्रेड 2 याचा वापर आपल्याला भाजीपाला, तृणधान्य, गळीत धान्य आणि फळझाड पिकांसाठी कशा पद्धतीनं करता येईल। शेतकरी बंधू लक्षात घ्या, पिकावर फवारणीसाठी 2 वेळा म्हणजेच पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिलीलिटर आणि पीक फुलवत असताना 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला याची फवारणी पिकावर करायची असते। फळझाड पिकावरील ताण संपल्यानंतर फुलं येण्यापूर्वी आणि फळ देण्याच्या वेळी आपल्याला फवारणी करायची असते। शासकीय मान्यताप्राप्त ग्रेड 2 ज्यामध्ये लोहाचं 2.5%, जस्ताचं 3%, बोरॉनचं 0.5%, मंगल 1%, तांबे 1% आणि मॉलिब्डेनम 0.1% या प्रमाणात हे उपलब्ध असतं। पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रो ग्रेड 10 हे कडधान्य पिकाकरता आपल्याला वापरायचं असतं। पिकावर फवारणीसाठी 2 वेळा पहिली शाखीय वाढीच्या काळात साधारणपणे 50 मिलीलिटर आणि दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच फुलरा अवस्थेत 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला पिकावर फवारणी करायची असते। पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रोग्रेड 11 हे आपल्याला कपाशी पिकासाठी वापरता येतं। या पिकावर फवारणीच्या 2 वेळा आहेत, पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिलीलिटर आणि दुसरी फुलरा अवस्थेत असताना 100 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला फवारणी करायची असते। आता ही फवारणी करत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते। सूक्ष्म अन्नद्रव्याची बॉटल जी आहे ती सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून आपण दूर ठेवावी। स्फुरद आणि कॅल्शियम युक्त रासायनिक खतं, कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं आपण कधीही मिसळू नये। फवारणी ही सकाळच्या वेळी 11 वाजेपर्यंत किंवा मग दुपारी 4 नंतर करावी। उन्हामध्ये किंवा मग शिफारशीपेक्षा जास्त तीव्रतेची फवारणी जर केली तर पानं करपण्याची लक्षणं ही दिसून येऊ शकतात। तेव्हा सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करण्यात येतं की सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीतून आपण वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकता। यासाठी आपण विभाग प्रमुख मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संपर्क करू शकता।
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।
2: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
3: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
2: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
3: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
4: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
5: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
6: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
5: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
7: सांग तू माझा
5: तुमच्या आवडीची
6: पाहिले नमी तुला
5: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी। सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
6: जवळी।
5: हॅलो मनभावन,
8: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
1: करत आहोत कार्यक्रम

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा ह्यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी. ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. परिसर.
3: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात, परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

वात आपण ऐकणार आहात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामास्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. ऐकूया शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामस्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

0: नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगींनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे.

0: काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि अतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही आहे मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:23 होत आहेत. आमची पहिली सभा आता संपली. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

0: श्रोते हो, याबरोबरच आज निरोप द्या, निरोप घ्या. नमस्कार.
1: नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित आपल्यासोबत आम्ही आहोत. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज कर्नाटक संगीत. आजच्या कार्यक्रमात जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन आपल्याला ऐकवत आहोत. वीणेवर त्यांनी वाजवलेले राग हंसध्वनी, कबल मनोहारी आणि कानडा.

त्यांना मृदंगमची साथ केली आहे एन एस कल्याण रमण यांनी. ऐकूया जानकी कृष्णमूर्ती यांनी वीणेवर वाजवलेला सुरुवातीला राग हंसध्वनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन, त्यांना मृदंगमची साथ केली एन एस कल्याणरामन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवावाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याच्या दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते.

हे एका पिढीच्या अंतासारखे आहे, असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले. केके यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे, पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना केके कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. केके यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये केके यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपले यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण AR रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने 10 बहाणे गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक RD बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेड झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे के यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना

केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील, कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील, ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील, उरियन उई राय, घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आखो मे तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 च्या एका मुलाखतीत

त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक

0: त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की के यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये के यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले, ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत के यांना 30वे स्थान मिळाले. BBCच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत के यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. के यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग के यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, के हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय के यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. के खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगल गीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी के सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला के सारखे थोडेसे व्हायला आवडेल. AR रेहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील के यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी के यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 के यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. के फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलविदा ऐकलं की वाटतं के कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदार।

0: कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातनं जवळपास 28 टीपीडी गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 टीपीडी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि जवळपास 400 टीपीडी आरडीएफ तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय. हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातनं आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत.
1: नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे, परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला. गेल्या 3 वर्षात या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5-7% लक्षणविरहित वाहक आढळले आहे. मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार ऍप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान 1 शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर यूटीएस मोबाईल ऍपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. आगामी 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44° सेल्सिअस ते 45° सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42° सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील CBG प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांनी.

तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्यापंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून

पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवितकार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती, त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती, तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं. आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भरसभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं, तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75वी साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता
यांची

ही सांगड घालत परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉ मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असं आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यासारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्वसंस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य

साहित्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली, तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथांतून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती, कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवनकार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरं तर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र

0: कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलं. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो, संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सात वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले

विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थमंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या 2 टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्कफोर्स तयार केलेला आहे. टास्कफोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल

0: मार्गदर्शन करेल अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
0: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्स मध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील. अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4थं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरचं असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc BCOM मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: तर याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी.

0: की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
1: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळी त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं पेडागॉजी जी पूर्ण केली वर्गात जे शिकला त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्कफोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
0: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे, तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
1: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50%च्या पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो

0: तो टक्केवारी आहे ही सध्या 35-35.5% जवळपास आहे, आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे, आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल जीआर अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही, तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मे महिन्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कडक उन्हाचा तडाखा, पावसाची आतुरतेनं वाट पाहणारे शेतकरी आणि येणाऱ्या खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. अशा काळात योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन हेच यशस्वी शेतीचं सूत्र ठरत असतं. तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी, महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांची माहिती घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीला आम्ही आपला लाडका आवडता कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तेव्हाच्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शनिवार दिनांक 30 मे 2026. अशा कार्यक्रमाची सुरुवात करूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवींनी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, घरी मुला बाळांनीही राबावे, शेती कामधंदे हस्ते करावे, बायका पोरांसहित सुखी व्हावे, कष्ट करो निया, हाती उद्योगांचे साधन, मुखी रामनामांचे चिंतन, हाची धर्म आहे महान, गावकरी लोकांचा.
0: मंडळी, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात, तर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमाकडे. सादर करतोय टोमॅटो आणि वांगी पिकांवर येणाऱ्या प्रमुख किडी आणि व्यवस्थापन, आणि या संदर्भात आपण डॉक्टर विलास तांबे यांची मुलाखत ऐकूयात.
2: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे टोमॅटो आणि वांगी पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी आणि त्याचं व्यवस्थापन. याविषयी आज माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे कीटकशास्त्र शाखा प्रमुख कृषी महाविद्यालय नागपूर इथले डॉक्टर विलास तांबे सर यांना. सर, आपलं नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप स्वागत आहे.
3: नमस्कार.
2: या टोमॅटो पिकावर प्रामुख्याने कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो?
3: टोमॅटो पिकावरती फळ पोकरणारी ही कीड प्रमुख कीड येते, आणि या फळ पोकरणाऱ्या किडी ह्या जवळपास आपल्या टोमॅटोची प्रत तर खालावतेच, परंतु त्यासोबतच आपल्या उत्पादनामध्ये

0: सुद्धा घट होऊ शकते. ते फळ पोखरणाऱ्या कळीचा जर आपण जीवनक्रम पराल, कोणतीही कीड म्हटलं तर 3 ते 4 अवस्थेमध्ये असते. आणि टोमॅटो पिकावरची फळ पोखरणारी कीड ही 4 त्याच्या जीवनक्रम असतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू किंवा पतंग. तर यामध्ये नुकसान करणारी जी अवस्था आहे ती अळी आहे. आणि अळीला जर आपण मारलं तर अळीपासून होणारं जे, कारण अळी ही मुख्य फळाला आपण नुकसान करत असते, पाने पण खात असते. कीड जर ओळखायची असेल तर अळीला पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस मादी अंडे देत असते, हिरव्या रंगाची अंड्यातून ज्यावेळेस अळी बाहेर येते हिरव्या रंगाची असते. हिरव्या रंगाची जशी जशी मोठी होत असते त्यानंतर ती मोठी होत असते आणि कडेला पांढऱ्या तुटक रेषा असतात आणि या अळीचा नंतर मग कोश असते जातो हा तपकिरी रंगाचा असतो. आणि ही कीड पूर्णपणे आपला जीवनक्रम जवळपास 30 ते 40 दिवसामध्ये पूर्ण करत असते. तर या टोमॅटो पिकामध्ये अळी अवस्थेतील कीड सुरुवातीला कोवळे पाने खात असते आणि नंतर फळांना पोखरते. तर टोमॅटो फळात ज्यावेळेस अळी छिद्र पाळते त्यावेळेस अर्धी अळी बाहेर राहते ना अर्धी अळी बाहेर येते आणि त्याच अळीसोबतच त्या अळीने केलेली विष्ठा हे टोमॅटोमध्ये असते. म्हणून टोमॅटो पीक हे खराब होते आणि कालांतराने असं फळ सडते आणि जवळपास ही कीड अळी ही 2 ते 8 फळांना नुकसान करत असते.
1: अच्छा, आणि मग याचं एकात्मिक व्यवस्थापन आपण काय सांगाल?
0: तर या किडीचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल सुरुवातीपासूनच आपल्याला वाटायला पाहिजे की टोमॅटोवर येणाऱ्या प्रमुख किडी ज्या आहेत म्हणजे फळ पोखरणारी अळी, रस शोषण करणाऱ्या अळ्या आणि पानावरती नागमुळी येणारी तुटा अळी जे म्हणतो आपण त्या अळी, तर थोडंफार आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर ज्याला आपण म्हणतो कीड येऊ नये यासाठी आपण फळ पोखरणारी कीड आली नाही पाहिजे म्हणून पुनर्लागवड ज्यावेळेस करतो आपण रोवणी करतो म्हणजे रोपवाटिकेमधून, तर जेव्हा मुख्य शेतामध्ये त्या पिकाच्या भोवताल मका आणि झेंडूच्या पिकाची लागवड करावी आणि जवळपास एक कीड आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण शेतामध्ये प्रति एकरी 5 ते 6 असे कामगंध सापळे उभारावे. त्यानंतर कीड आली नाही पाहिजे म्हणून सुरक्षित कीटकनाशकांचा वापर ज्याला आपण निंबोळी अर्क किंवा रेडीमेड अवेलेबल जे असते अझाटी रेक्टिन, तर निंबोळी अर्क 5% द्रावणाची फवारणी करावी किंवा 3000 PPM बाजारामध्ये मिळते अझाटी रेक्टिन त्याचं 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. किंवा जैविक कीड आमच्या कीटकशास्त्र विभागामध्ये जैविक कीड उपलब्ध आहे ज्याला ट्रायकोगामा चिलोनिस म्हणतो, असे ट्रायकोगामा कीटकाची अंडी परोपजीवी कीटकाची 1 लाख प्रति हेक्टरमध्ये 2 ते 3 वेळा आपण शेतामध्ये सोडावे. याने काय होत असतं की आपण जे काही संभाव्य वाढणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येऊ शकतो. सोबतच दुसरे एक बीटी जीवाणू कीटकनाशक आहे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये याची सुद्धा फवारणी करावी लागते. आणि जेव्हा किडीने जेव्हा आर्थिक नुकसान पातळी ओलांडते त्यानंतर मात्र आपण जे काही केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने सुचविलेले आहेत अशा कीटकनाशकाचा वापर करा ज्याला आपण रासायनिक कीटकनाशक म्हणतो. जसे आपण म्हणतो की क्विनाल्फॉस 25% प्रवाही 1000 ml किंवा सायंट्रॅनिपोल 10.26% ओडी 900 ml किंवा इंडोक्साफार 14.5% प्रवाही 500 ml या कीटकनाशका कोणत्याही एक कीटकनाशकाचा प्रति हेक्टरी 500 ल पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
1: तांबेसाहेब, मग टोमॅटो पिकावर आणखी कोणत्या दुसऱ्या अळ्या आहेत ज्यांचं प्रादुर्भाव जास्ती जाणवतो आणि त्यांच्या व्यवस्थापनाबद्दलही आपण काय सांगाल?
0: या फळ पोखरणाऱ्या किडी व्यतिरिक्त आणखी 2 गटाच्या किडी टोमॅटो पिकाचं नुकसान करतात ज्याला आपण तुटाळी म्हणतो. तुटाळीलाच आपल्या इकडे नागळी सुद्धा म्हणतात. आणि दुसरा ग्रुप आहे तो रस शोषण करणाऱ्या किडींचा. तुटाळी हे आपण टोमॅटो पीक लावल्यानंतर जवळपास या किडीच्या 12 ते 14 पिढ्या पूर्ण होत असतात आणि ही कीड ज्यावेळेस ही सुद्धा आपण 4 अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अळी नुकसान करत असते. आणि खूप प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला पानावरती असे नाग आलेल्यासारखे दिसून पडते आणि तो पापुद्रा जर फाडून पाहिला त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची काळं डोकं असलेली अशी स्लेंडर रंगाची निमुळती डोकं असलेली एक पांढरट तपकिरी रंगाची अशी आपल्याला अळी पाहायला मिळते. तर ही आपण नागअळी मुद्दा म्हणतो किंवा तुटा अळी म्हणतात. कारण ही अळी आपल्या 2014 हे दक्षिण अमेरिकेमधून आपल्या इथे आलेली आहे आणि विशेषतः पुण्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाय. तर या कडीचं नियंत्रण जर करणं जर झालं तर खूप प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करू नये म्हणजे नेहमी टोमॅटो पीक किंवा या टोमॅटो पिकाच्या फॅमिलीमधले असणारे वांगी वगैरे हे पीक त्यामध्ये घेऊ नये. त्याचप्रमाणे रोपे लागवड करण्यापूर्वी मात्र रोपाचे जे मुळे आणि शेंडे जे असतात इमिडाक्लोपिड किंवा थायमिथोक्झाम 5 मिलिलिटर 10 लिटर पाण्याच्या द्रावणामध्ये बुडून अर्धा तास बुडवायचे आणि नंतरच त्याची रोवणी करण्यात यावी. किंवा सापड्याचा जरी वापर करता येईल जसे

0: चिकट सापडे वगैरे राहतात, कारण या अळीचा फार छोटासा असा पतंग असतो. कारण चिकट सापडे जर लावले त्याच्याकडे मायग्रेट होतात आणि त्या चिकट सापड्याला चिपकतात. तसे 20 ते 30 आपल्याला चिकट सापडे आपण शेतामध्ये लावले तर त्याला ते या चिपकू शकतात या अळीचा पतंग आणि ते मरू शकतात. त्यानंतर आपल्याला जैविक नियंत्रणासाठी बीटीया किंवा मेटॅरिझम ॲनिसोपली, बॅसिला थुरेंजियस किंवा मेटॅरिझम ॲनिसोपली किंवा बिव्हेरिया बाशियाना नावाचं जैविक कीटकनाशक आहे, हे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मात्र बीटी हे 20 ग्रॅम घ्यावं लागतं 10 लिटरवरमध्ये. आणि एका कामगंध सापळ्यामध्ये जर एका आठवड्यामध्ये 10 पेक्षा जास्त जर पतंग आढळले असतील, कॅच झालेले असतील, तर नंतर मात्र आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. जसे त्याला म्हणतो की जे कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड आहे ज्याला आपण म्हणतो क्लोरॅन टॅनिपोल प्लस थायमिथोक्झाम, क्लोरॅन टॅनिपोल हे 8.8% आहे आणि 17.5% SC हे थायमिथो हे कीटकनाशक 150 मिलीलिटर प्रति हेक्टर म्हणजे 500 लिटर पाण्यामध्ये हे फवारणी जर केली तर जो काही वाढणारा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात येईल, या किडीचं आपल्याला नियंत्रण करता येईल. त्यानंतर दुसरा एक गट आहे रस शोषण करणाऱ्या किडी, ज्यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे येतात. तर या किडीच्या सुद्धा हे सहसा शेतकरी बांधवांना रस शोषण करणाऱ्या किडी ओळखता येतात, मावा पण ओळखता येतात, फुलकिडे पण होतात, पांढरी माशी पण ओळखता येतात. तर ह्या सगळ्या किडींसाठी आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सायन ट्रॅनिपोल 10.26% 900 मिलीलिटर किंवा चिकट सापड्याची आपल्या शेतामध्ये आपण उभारणी करावी, जेणेकरून ह्या रस शोषण करणाऱ्या किडी ह्या चिकट सापड्याकडे आकर्षिला जातात, त्याला चिपकून मरू शकतात. अथवा नाहीतर मग आपण इमिडाक्लोप्रिन 17.8% प्रवाही आहेत 175 मिलीलिटर, त्याच्यानंतर ऑक्सिडोमेटाइन मिथाईल ज्याला 25% 1000 मिलीलिटर किंवा थायमिथोक्झाम 70% WS 600 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. परंतु या किडींचा प्रादुर्भाव वाढू नये, कधी कधी आपण बीज प्रक्रिया सुद्धा करतो, तर थायमिथोक्झाम 70% WS प्रवाही आहे 600 ग्रॅम आपण 1 किलो लावू शकतो आणि नियंत्रण करू शकतो.
1: सर आता दुसरं पीक म्हणजे आपलं वांगे, तर वांगी पिकाला जे काही नुकसान करणाऱ्या प्रमुख किडी आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्यांचं आपण व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो?
0: टोमॅटो पिकाबरोबरच वांगे सुद्धा विदर्भात आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये महत्वाचं पीक आहे. तर वांगे पिकावरती मुख्यत्वे शेंडा आणि फळपो करणारी ही कीड आहे आणि त्याच्यावरती सुद्धा रस शोषण करणाऱ्या सुद्धा किडी येतात आणि एक नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणजे अकीटक वर्गीय लाल कोळी सुद्धा येत असतो. तर शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या किडीचा जर आपण पाहायचा याच्या सुद्धा 4 अवस्था येतात आणि लेप्लोप्टेरन कीड असल्यामुळे जेव्हा ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा मादी पतंग प्रादुर्भाव वाढतो त्यावेळेस आपल्याला मलूल झालेला शेंडा जवळपास म्हणजे ड्रोवणी केल्यानंतर 15-20 दिवसांनी आपल्याला शेंडा मलूल झालेला दिसतो. असा शेंडा जर आपण तोडला आणि खुडून पाहिल्यानंतर फाडून पाहला त्यामध्ये आपल्याला लालसर रंगाची पांढरट रंगाची अळी दिसते सुरुवातीला आणि या अळीपासून ज्यावेळेस कोष तयार होतो, कोष हा तपकिरी रंगाचा असतो आणि या अळीच्या अंगावरती तपकिरी रंगाच्या लाल कळा असतात आणि समोरील पंखाची जोडी पांढऱ्या रंगाची असते, ही ओळख आहे त्याची. आणि ज्यावेळेस हवामान पोषक असते अशा पीक संरक्षण प्रभावित न केल्यास आणि हवामान पोषक असल्यास तर या किडीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त वाढू शकतो. आणि ज्यावेळेस फळधारणा होते, विशेषतः फलधारणा वांग्याची झाली तर फळाला ही अळी पोखरते म्हणजे शेंड्यातून फळामध्ये जात असते आणि फळामध्ये गेल्यानंतर अळी ज्यावेळेस फळात शिरते त्यावेळेस आतील भाग खाते व छिद्र हे विष्ठेने मात्र बंद करते. तर म्हणून आपल्याला छिद्र हे काळं पडलेलं दिसतं आणि त्याच्या आतमध्ये आपण वांगं जर कापून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अळी लाल रंगाची पाहायला मिळतो. तर या अळीचं जर आपण व्यवस्थापन जर करायचं असेल तर पीक लागवडीपूर्वी शेतीची खोल नांगरट आपण करतोच आहे, परंतु ज्यावेळेस वांगी आणि बटाटा यांची मात्र आलटून पालटून घ्या, कारण दोन्ही एकाच फॅमिलीची पिकं असल्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव कंटिन्युअस राहू शकतो. या किडीच्या शेतामध्ये जवळपास सेक्स फेरोमोन ट्रॅप लावणे अति गरजेचे असते. या सेक्स फेरोमोन ट्रॅपने काय असते, शेतामध्ये प्रादुर्भाव वाढतो आहे किंवा नाही हे आपल्याला कळते आणि थोडंफार कंट्रोल सुद्धा असते. म्हणून सेक्स फेरोमोन ट्रॅप या ल्युसिनोट सार्बोनेलिस नावाचे ते हे कीड आहे, तर ल्युअर नावाचं एक फेरोमोन ट्रॅप असते ते आपण लावायचे आणि जिथे जिथे कीडग्रस्त रोपे दिसतील ते मात्र शेंडा खुडून हे आपण नष्ट करणे गरजेचे आहे. आणि जेव्हा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला पाहायचा असेल तेव्हा मात्र केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. सुरुवातीला प्रादुर्भाव येऊ नये म्हणून आपण आझाडीरॅक्टिन 1000 PPM 250 मिलीलिटर 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची, परंतु त्याच्यानंतर जरी सुद्धा प्रादुर्भाव दिसून आला तर मात्र रासायनिक कीटक ज्याच्यामध्ये आपण लॅमडा सायलोत्रीन आहे 5% प्रवाही 300 मिलीलिटर, थायोडी कार्बाय 75 WP 1000 ग्रॅम किंवा क्लोरोफायरी

0: जवळपास 1000 मिलीलिटर हे 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आणि त्याच्यानंतरही नसन देसाई या क्लोरॅन्टॅनिपोल नावाचं कीटकनाशक आहे 18.5% पर 150 मिलीलिटर हे आपण 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि फवारणी करायची. अशी फवारणी केली तर त्याचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. रस शोषण करणारे कीटक जे आहेत ज्यामध्ये मावा तुडतुडे हे कॉमन आहेत ज्याला आपण नेहमीच येतात इतर पिकावर येतात तर यांचा प्रादुर्भाव मात्र दिसून आला तर खबरदारी घेणे गरजेचे असते. तुडतुड्यासाठी थायोमेटान नावाचं 25% प्रवाही आहे 1000 मिलीलिटर. त्याचप्रमाणे केंद्रीय कीटकनाशकासाठी अकीटक वर्गीय जे आपण चर्चा केली होती की लाल कोळी सुद्धा वांगे पिकावरती येत असतो तर लाल कोळीच्या नियंत्रणासाठी फेन प्रोपरथियन 30% प्रवाही 340 मिलीलिटर किंवा एटोक जगाल 10% प्रवाही 400 मिलीलिटर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करता येऊ शकतो. याचबरोबर एक मावा किडी येत असते ना पांढरी माशी तर मावा आणि पांढऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी एक मावासाठी फेनवल रेट आहे 500 मिलीलिटर तर पांढऱ्या मासेसाठी थायमेथोक्झाम 25% प्रवाही 200 ग्रॅम. तर या कीटकनाशकाची 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली आणि किडींनी जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तर रस शोषण करणाऱ्या किडी अकीटक वर्ग लाल कोळी जे आपण शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या किडी या किडींचं आपल्याला व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतो.
1: सर तर एकूणच आपण टोमॅटो आणि वांगी पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. डॉक्टर विलास तांबे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिलीत त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद आणि नमस्कार.
2: कास्तकार बांधवांनो आपण ऐकत होतात टोमॅटो आणि वांगी पिकांवर येणाऱ्या प्रमुख किडी आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विलास तांबे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती निहास लोखंडे यांनी. कास्तकार बांधवांनो उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा या उष्णतेच्या काळात आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची नक्कीच काळजी घ्यायला हवी. विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान 45 अंशांच्या पुढे जात असताना उष्माघाताचा धोका अधिक वाढतो आहे. पण थोडी काळजी जर आपण घेतली तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच सुरक्षित ठेवू शकतो. दुपारी 12 ते 4 यावेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी गॉगल किंवा ओढणी वापरा. शरीराला थंड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तसंच लिंबू पाणी ताक नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ घेत राहा. हलके सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी तर वेळोवेळी विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं आहे. श्रोते हो उष्माघाताची लक्षणं म्हणजे डोके गरगरणे घाम येणे किंवा अचानक घाम बंद होणे मळमळ अशी जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण त्वरित सावलीत जावं आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. लक्षात ठेवा सावधगिरी हाच सर्वोत्तम उपाय आहे. उन्हापासून बचाव करा सुरक्षित रहा. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

0: श्रोते हो, आपण भावगीत ऐकलत आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे आणि चंदू ठिकरे यांनी. यानंतर सादर करतोय प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका. या मालिकेत आपण ऐकूयात तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी रावसाहेब वासुदेवराव कराळे यांची मुलाखत आणि जाणून घेऊयात त्यांचे त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव. हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव रावसाहेब वासुदेवराव कराळे.
0: बरं, आणि कुठून बोलताय आपण?
1: मी अमरावती जिल्ह्यामधला अचलपूर तालुका आणि आमचं जे गाव आहे ते वाडोण आहे.
0: तर कराळेची तुमच्याकडे एकूण किती एकर शेती आहे?
1: माझ्याकडे एकूण 11 एकर शेती आहे.
0: आणि कुठली पिकं घेता त्याच्यामध्ये?
1: आम्ही साधारणतः भाजीपाला, त्यानंतर केळी, पपई अशा सारखे आम्ही पिकं घेतो.
0: आपली जी शेती आहे ती डोंगराळ भागामध्ये आहे, बरोबर?
1: हो, थोडं कसं आहे की आम्हाला ते मेळघाटचा तो पायथा बिता असा आमच्या त्या अचलपूरचं शिले लागून येते. म्हणजे डोंगराळ म्हटल्यापेक्षा चढ उतराची शेती आहे.
0: तर मला असं सांगा करायची की आपण एकूणच पीक पद्धती घेता वेगवेगळ्या प्रकारची, तर ही कशा पद्धतीची आहे?
1: एकूण पद्धती त्या पद्धतीत समजा मी 11 एकर शेती पूर्ण वाहती केली शेती असल्याच्या कारणानंतर त्याच्यावर त्याचे साधारणतः काही त्याच्यातला भाग फळबागेसाठी आहे, काही आपल्याला असं कॅश क्रॉप म्हणून भाजीपाल्यासाठी पिके घेतो आम्ही. अशा पद्धतीचं ते त्याच्यावर ते क्रॉपिंग पॅटर्न किंवा नियोजन आहे.
0: आपण केळी पण घेता, पपई पण, पपईची पण सुद्धा लागवड केलेली आहे आपण.
1: हो हो हो.
0: तर हंगामानुसार सगळी ही पिकं घेता आपण?
1: हो.
0: आणि या दोन पिकांच्या जोडीला अजून कुठलं पीक घेता का?
1: नाही, आता केळी आहे, पपई आहे, टरबूज आहे आणि भाजीपाल्याची काही पिकं आहेत.
0: बरं, तर आपण एकूणच ही जी काही शेती करता, तर या सगळ्या शेतीचं नियोजन आपण एकूणच कशा पद्धतीने करता ते आम्हाला सविस्तर सांगावं आपण.
1: आता नियोजनाच्या दृष्टिकोनातून काय आहे की आता थोडस आता आजकाल थोडं मजुरा बिजुराची खूप टंचाई आहे तुमच्या मतानं, तर ते मग थोडं आम्ही थोडं यांत्रिकीकरणावर थोडा असा भर दिला. तर त्या यांत्रिकरणामध्ये साधारणतः ज्या ट्रॅक्टरमध्ये चालणारे जे इम्प्लिमेंट्स आहेत तुमच्या मतानं, तर ते त्याच्यात ते मल्चिंग लेईंग मशीन झाली, सारा यंत्र झालं तुमच्या मतानं, किंवा ट्रॅक्टरवर चालणारे तुमचा ते पॉवर बीटर बीटर सारखं आहे ते त्याचा वापर करतो.
0: तर त्याचा कितपत फायदा होतो आपल्याला?
1: त्याचा फायदा असा की एक तर वेळ आणि दुसरे हे जे मानवी श्रम, या दोन्ही गोष्टीत बचत होते.
0: आणि आपण जी चार पिकं घेता, बरबटी, मेथी, कोथिंबीर, मका, त्याबद्दल आम्हाला सांगावं.
1: ते कसं आहे की आम्ही साधारणतः आता हे जे भाजीपाल्याचे जे पीक आहेत, तर साधारण वर्षाचं आम्ही एका प्लॉटचं साधारणतः असं नियोजन करतो आणि त्या नियोजनात म्हणजे एकदम कमी असे 30 ते 35 दिवस ते 40 ते 45 दिवस किंवा मग जवळजवळ 90 दिवस अशा पद्धतीचं त्याचं एका पिकाचं ते शेड्यूल तयार करून समजा तुमच्या मकानं, म्हणजे त्याचा त्या मार्केटचा थोडा अभ्यास करू आणि तशा पद्धतीचं आम्ही ते ठरवून तशा पद्धतीचं नियोजन करतो.
0: हे सगळं करत असताना आपण या वेळेस जी काढणी करता, तर ती कशा पद्धतीची असते
1: काढणी? ते असं ते थोडं मॅन्युअली म्हणजे मजुराच्या खरेदी करायला लागते, त्याशिवाय होत नाही.
0: बरं, आणि सिंचनासाठी आपण आपल्याकडे काय सोय आहे सिंचनासाठी?
1: सिंचनासाठी पहिल्यांदा जो पाण्याचा जो स्रोत आहे तो खूप वेगळा आहे आणि त्यासाठी आमच्याकडे स्प्रिंकलर आहे, माउथ स्प्रिंकलर आहे आणि ड्रिपचा वापर करतो.
0: आपण या पिकांव्यतिरिक्त आपलं एक वेगळं लागवडीचं तंत्र आहे असं, यामध्ये आपण बरबटी, मेथी आणि कोथिंबीर, मका सुद्धा घेता, तर हे पिक सोबत घेण्यामागचा आपला दृष्टिकोन काय आहे किंवा जे आपण का बरं हे निवडलं?
1: ते निवडण्याचं कारण असं आहे की एक ते एक कमी शॉर्ट ड्युरेशनचे पिक आहेत आणि थोडं काय आहे की एक ते जो आपला जे फेरपालट झाले म्हणतात शेतीतला, म्हणजे पारंपरिक एकसारखेच पिकं न घेताना ते जर फेरपालटीचे जर आपण जर पिकं जर घेतले तर जमिनीची सुपीकता म्हणा किंवा त्याचा तो पोत म्हणा ह्या सुधारण्यास मदत होऊ शकते.

0: कारणामुळे आम्ही याच्या त्या पिकातले कौशिक विविधता.
1: बरं, आणि आपण बघतो की नेहमीच हवामानामध्ये चढ उतार होत असतात,
0: हो
1: हवामान
0: बरोबर आहे.
1: सतत बदलत असतं,
0: हो
1: तर
0: हो हो
1: त्यावेळी आपलं एकूणच पीक पद्धतीमध्ये आपलं नियोजन कशा पद्धतीचं असतं, म्हणजे आपण काय करता जर कधी जास्ती अवकाळी पाऊस असतो, कधी ऊन जास्त असतं, तर एखाद्या वेळेला असं होतं की आपल्या पिकांचं नुकसान होतं, तर त्या

0: असतं. तर त्यावेळेस तुमचं दुसरं ऑप्शन तुमचं काय असतं किंवा काय करता तुम्ही तेव्हा?
1: जे शेती आहे तर शेती साधारणतः ते ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणा, सेंद्रिय पद्धतीने म्हणा, नैसर्गिक पद्धतीने म्हणा, त्या जमिनीले त्या मातीले उघड बोळपं न ठेवताना त्याच्यावर जर समजा जर आपण त्या पदरासारखं जर समजा जर आपण जर समजा असं मल्चिंग आच्छादन नैसर्गिक जे शेतीचे जे तीन आधारस्तंभ आहेत तर त्या आधारस्तंभापैकी एक आच्छादन हे सर्वात महत्वाचं आहे. ते आच्छादनाचे प्रकार आहे, एक जिवंत आच्छादन आहे, एक मृत आच्छादन आहे. तुमच्या मतानं आम्ही काय करतो की शेती जवळजवळ अजिबात आम्ही 15 ते 20 वर्षासाठी जाळ केला नाही. आम्ही अजिबात तुमच्या मतानं ते करत नाही. शेतीतलं जेवढंही की वेस्ट किंवा बाहेरून जेवढंही की वेस्ट आणता येईल तेवढं ते वेस्ट आणता आणि त्याचं ते आच्छादन म्हणून आम्ही त्याचा वापर करतो.
0: आपण खतांचं नियोजन कशा पद्धतीने करता किंवा कुठली कुठली खतं देता?
1: आम्ही काय आहे की असं नाही म्हणता येणार की आम्ही पूर्णतः तुमच्या मतानं जैविक किंवा सेंद्रिय करतो असं नाही आहे. काही प्रमाणात परंतु अत्यंत अत्यल्प प्रमाणात म्हणजे फार असं ते गरजेपुरतं त्या पिकाच्या तेवढाच वापर करतो. बाकी तुमच्या मतानं बाकी त्याच्यावर जे समजा तुमच्या मतानं तेले पूरक असणारे जे पिकं आहेत तुमच्या मतानं जसं आता मी पहिल्यांदा एक सांगितलं तुम्ही त्याच्यातलं किंवा फेरपालट सांगितलं चवडी हे कसं आहे ते दिगलवर्गीय पीक आहे आणि त्याच्यावर जे त्याच्या मुळावर ज्या गाठी असतात तुमच्या मतानं तर त्या मुळावर त्या गाठी ह्या नायट्रोजन फिक्सेसिंग त्याच्यात ते बॅक्टेरिया असतात ते तुमच्या मत त्या पिकाचा त्या त्याचा ते उपयोग ते त्या त्या गाठी ज्या तुमच्या जमिनीत राहतात त्याचा जो उपयोग आहे तो नंतरच्या पिकाला होते. म्हणजे पिकातली जी विविधता आहे जमीन सुधारण्याचा आहे किंवा पोस सुधारण्याचा ते साधल्या गेलं पाहिजे याच्यासाठी ते पीक पद्धती आहेत.
0: आपण जी काही शेती करता तर त्या शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापनातील आपल्या मुख्य बाबी कोणत्या आहेत की आपण अगदी काटेकोरपणे त्या हाताळता?
1: काटेकोर व्यवस्थापन म्हणजे आता ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी म्हणजे कसं की एक तर पहिल्यांदा त्या पिकाची निवड म्हणजे साधारणतः हे 2-4-5 वर्षाच्या अनुभवातून ते मार्केटचे त्यांना तुमच्या मतानं सर्व्हे करून आणि दुसरं अधिक आता सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न असा आहे की मजूर आहे ते नियोजनात ते एक महत्वाचं एक फॅक्टर आहे. त्यानंतर मार्केट सर्वे आहे म्हणजे आता आपल्या कोणत्या पिकाला काय कशाला काय भाव भेटू शकतो. पुन्हा सिंचनात आहे आता सिंचनात दृष्टिकोनातून आम्ही आता ह्या ज्या काही नवनवीन आता ते मायक्रोस्प्रिंकलर आहे ड्रीप इरिगेशन आहे आणि पुन्हा नंतर भाग आहे की मशागत आहे त्यांना इंटर कल्टिव्हेशन आहे शेती प्रति यांत्रिकीवर जे तुम्ही काटेकोर व्यवस्थापन म्हणतात ह्या सर्व ह्या बाबी त्याच्यात इन्क्लूड.
0: आपण बघतो की आता आपल्या विदर्भामध्ये खूप जास्त ऊन असतं म्हणजे उच्चतम तापमान असतं तर हा तर यावेळेला आपण केळीची आपल्याकडे जशी फळबाग आहे तर या उष्ण वाऱ्यांपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण त्याची काय विशेष काळजी घेता?
1: त्याची आम्ही काय आहे की आम्ही दोन पद्धतीनं त्याच्यावर उपाययोजना केली. एक पहिल्यांदाच आहे की वारा रोधक आम्ही ते शिवरी लावल्या किंवा चारी बाजून आणि दुसरं दिवस त्या पूर्ण संबंध केळी पराठी आणि तुराटीचं आच्छादन केला त्या उष्णतेच्या ह्याच्यात.
0: बरं, एकूणच इतक्या वर्षापासूनचा आपण आपला अनुभव काय आहे किंवा आपल्याला शेतीतून किती फायदा झालेला आहे?
1: काय आहे की आता हे जे आपण क्षेत्र एक निवडलं आहे शेतीचं मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यातून किंवा माणसाचं क्षेत्र कोणतंही असो जे कोणतं क्षेत्र शेती असो उद्योग असो किंवा अधिक सेवा असो अधिक कोणतं जे काय असेल ते त्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास निरीक्षण ह्या सर्वात महत्वाच्या बाबी आहेत. ह्या बाबी तुम्ही सर्व समजा जर यशस्वी होऊ शकत नाही असं मला वाटतं.
0: आणि करायची आपल्या भविष्यातील योजना काय आहेत, समोर काय करायचं ठरवलंय? अजून
1: भविष्यात ना अशा आहेत की आता हे निव्वळ शेती करून किंवा शेतीतून उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना तेवढं काही ते तुमच्या मतानं ते काही साध्य होणार नाही. त्यासाठी या शेतकऱ्याच्या ज्या नवीन पिढीनं किंवा येणाऱ्या पिढीनं समजा जर त्याच्यात मूल्यवर्धनाच्या दृष्टिकोनातून जर समजा जर आपण काही समजा त्या कृषी प्रक्रिया म्हणा तर व्हॅल्यू ऍडिशनच्या दृष्टिकोनात ते जर केलं तरच ते तुमच्या मतानं त्या याच्यात करमणूक आहे नाही तर.
0: आणि अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की जोखीम कमी करणारे चार पीक आपण घेता तर या पीक पद्धतीचं एकूणच तंत्र काय आहे आपलं?
1: बरेचसे असे तुमच्या मतानं निसर्ग आहे, हवामान आहे, मजूर आहे, बाजार भाव आहे ह्या सर्व गोष्टी ह्या जोखीम जो शब्द तुम्ही आपले बोलले तर ह्या सर्व ह्या बाबी आहेत आणि हे आव्हान आहेत त्या शेतीतले.
0: बरोबर,
1: आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी किंवा तोंड जाण्यासाठी किंवा त्या सोडवण्यासाठी ते आव्हान देत ह्या सर्व बाबी तुम्हाला अवलंब लागणार.
0: तर कराळेजी, आपल्या भविष्यातील योजनांसाठी आपल्याला मनपूर्वक

शुभेच्छा. अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोलला त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे. या मालिकेअंतर्गत तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी रावसाहेब वासुदेवराव कराळे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर मंडळी, यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवड़ा।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

0: श्रोते हो एक निवेदन, श्रोते हो जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्ती गीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: हाय प्रतीक्षा.
2: हाय.
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
2: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
1: काय सांगतेस,
2: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
1: क्या बात है.
2: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा

0: पाहण्याचा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा पाद प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
0: बिलकुल.
2: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे। सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं। ही परीक्षा घेणाऱ्या TCS ION संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे। महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे। CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत। PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे। गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले। एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात। गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे। ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते। ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी

म्हणाले, या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK-च्या 4 आमदारांना आमिष दाखवून TVK-नं पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK-नं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि

चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आला
1: आणि आपण निमिच्या दिवसाला
0: होळीचा सण आली आला
1: आणि असायला
0: होळीचा सण आला सई आणि मातानी पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला
1: म्हणून त्या पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदीन मने मावळायला मावळायला दीन मने मावळायला

0: अशा वेळेला
1: काही केले त्या गावातल्या लोकाने
0: हे संध्याकाळी वेळेला दिन मान मावळाईला
1: आणि जमा गोळा उयाला
0: जशी जमा गोळा झाली देवा एकत्र भर चौकाला आणि काही केलं शेण गौरी आलाकडे जमा करायला
1: म्हणून देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
0: होळी रचायला
1: जाऊन त्या वेळेला
0: होळी रचायला होळीला पुरणपोळीचा निवेद जावला
1: आणि जाऊन लागली होती काय करायला
0: नवळ्या बाबा।

0: कमळे सिंधिया मात्राचा लावता निघून
1: आहाने वरच्या वेरेला
0: जात असताना त्या होळीत बाळ रडायला लागलेला घावला.
1: या कमळे सिंधियाला आवाज ऐकून बर का त्या वेरेला
0: बाळाला कुठल्या मातण टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला.
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला.
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पाटा पाना फुटायला.
1: आहाने कड्या कुल कडला घेऊन पाना लागली होती पाजायला.
0: अशा वेळाला
1: काही झालं त्या टाइम

नारायण नाईक आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: भीमराव पंचाळे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की सभी

श्रोते यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह